102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 5 जून 2026. यावेळी सकाळचे 5:57 होत आहेत. सुप्रभात श्रोते हो. मंगलवाद्याने आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6 वाजत आहेत. काही क्षणातच हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

संत तुकाराम महाराज यांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. स्वर आणि संगीत होतं किशोरी आमोणकर यांचं. श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया क्षमा चित्तार यांच्या आवाजात रमेश अनावकर यांचं भक्तिगीत. संगीत दशरथ पुजारी यांचं आहे.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात प्रभाकर पोखरीकर यांचं बुद्धगीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं आनंद शिंदे यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात हे देशभक्ती गीत.

समूहस्वरात हे देशभक्तिगीत आत्ताच आपण ऐकलात आणि या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात कल्पना चांभारे देशमुख यांच्या विचारांचा भाग 3.
1: मी कल्पना चांभारे देशमुख. माझ्या आजच्या चिंतनाचा विषय प्रार्थना. प्रार्थना म्हणजे आराधना, धावा, वंदना, स्तुती, विनंती, विनवणी, अर्ज, याचना, चिरावरी दुवा. प्रार्थना म्हणजे कळकळीची विनंती. प्रार्थना ही एक आव्हान किंवा कृती आहे. प्रार्थनेचा उद्देश आभार किंवा स्तुतीचा देखील असू शकतो. प्रार्थनेमुळे आपल्या जीवनात विनम्रता येऊ शकते. प्रार्थना म्हणजे देवाशी संवाद साधणे, आपले मन परमेश्वराजवळ मोकळे करणे आणि त्याच्याकडून मार्गदर्शन व कृपा संपादन करणे. प्रार्थना ही केवळ धार्मिक कृती नाही, तर ती आपल्या जीवनात शांती, समाधान आणि सकारात्मकता आणण्याचे एक शक्तिशाली साधन आहे. प्राचीन काळापासूनच मनुष्य प्रार्थना करीत आला आहे. या प्रार्थनेचे विविध पैलू आहेत. एक, आत्मिक संबंध. प्रार्थना आपल्याला आत्मिक स्तरावर देवाच्या जवळ आणते. यामुळे आपण आपल्या जीवनातील उद्देश आणि अर्थ शोधू शकतो. प्रार्थना आपल्या मनाला एकाग्र करते. दुसरा, शांतता आणि समाधान. प्रार्थना आपल्या जीवनातील ताण, टेन्शन, चिंता कमी करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत करते. देवावर दृढ विश्वास ठेवल्याने मनात शांती आणि समाधान निर्माण होते. तिसरं, आत्मचिंतन. प्रार्थना आपल्याला चुका आणि कमतरता ओळखायला मदत करते. यामुळे आपण आपल्यात सुधारणा करू शकतो. आपलं मन आपण स्वच्छ ठेवू शकतो. प्रार्थना ही आत्म्याची साध आहे. चौथा, दया आणि करुणा. प्रार्थना आपल्याला इतरांबद्दल दया आणि करुणा वाटायला शिकवते.

0: परमेश्वर कृपेने आपण इतरांना अडचणीच्या प्रसंगी मदत करू शकतो. पाचवं, आशा आणि विश्वास. प्रार्थना आपल्याला अंधकारमय परिस्थितीत आशा विश्वास ठेवण्यास दीपस्तंभाप्रमाणे मदत करते. सहावा, सकारात्मकता. प्रार्थना आपल्यात सकारात्मकता वाढवते. यामुळे आपण जीवनातील अडचणीवर सहज मात करू शकतो. सातवा, सृष्टी आणि निसर्गाचे रक्षण. प्रार्थना आपल्याला निसर्गाचे संरक्षण करण्याची प्रेरणा देते. आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. जीवनात कधीकधी असे प्रसंग येतात की मनुष्य आपली मनशांती हरवून बसतो. ती मनशांती तसेच मनशक्ती केवळ प्रार्थनेने मिळते. आपल्याला माहीत आहे की शाळेची सुरुवात एकत्र प्रार्थनेने, सामूहिक प्रार्थनेनेच होते. प्रार्थना हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. इतनी शक्ती हमे दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. दया कर दान भक्ति का, हमें परमात्मा देना. दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना. यासारख्या प्रार्थनेने मनाला श्रद्धेचे बळ मिळते, तसेच ईश्वराचा आशीर्वादही लाभतो. प्रार्थना ही दोन प्रकारची आहे, वैयक्तिक व सामुदायिक. वैयक्तिक प्रार्थना मनुष्य आजारपणात कौटुंबिक अडचणीच्या वेळी करून देवाला साकडे घालतो. सामूहिक प्रार्थना ही समूहाने मंदिरात केली जाते आणि सामुदायिक प्रार्थनेत अलौकिक शक्ती असते. प्रार्थनेचे महत्त्व वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे. प्रार्थनेचा आरोग्यावर सुपरिणाम होतो असे जपानी वैज्ञानिक डॉक्टर मासारू इमोटो म्हणतात. ही साधना करणाऱ्यांसाठी तर प्रार्थना हे सतत ईश्वरी अनुसंधानात राहण्यासाठीचे अनमोल साधन आहे. सकाळी उठल्याबरोबर हात पुस्तकासारखे उघडून कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, तर जमिनीवर पाय ठेवताना समुद्र वसणे देवी, पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी, नमस्तुभ्यम, पादस्पर्श शमस्व. विद्यार्थी, गृहिणी, वैद्य, कार्यालयीन कर्मचारी, शेतकरी, साधक इत्यादींना उपयुक्त ठरणाऱ्या प्रार्थना या लघुग्रंथात दिल्या आहे. तेव्हा प्रार्थना सगळ्यांनी करायलाच हवी.
1: श्रोते हो, आत्ताच आपण चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात कल्पना चांभारे देशमुख यांच्या विचारांचा भाग तिसरा ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी या दैनंदिन सदरात खरीप पिकांच्या संरक्षणासाठी पूर्व हंगामात कीड नियंत्रण करा याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती आपण ऐकू शकाल. वाचक स्वर आहे मृणालिनी दहीकर यांचा. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केल्या जाईल. दिनविशेष आपण ऐकू शकाल सकाळी 6:55.

सकाळी 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मिश्र संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:40 प्रसारित होईल. सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आणि याच कार्यक्रमाच्या उर्वरित रचना सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल. सकाळी 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी ठीक 10 वाजता आपण ऐकू शकाल. सकाळी 10:30 आणि NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकणार आहात.

की पसंत हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 11 वाजता, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, आणि त्यानंतर दुपारी 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केला जाईल.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:30 युवावाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. वृत्तविशेष सायंकाळी 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

सायंकाळी 7:30 आपलं घर आपलं वावर या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे चेअरमन रामेश्वर रामचंद्रजी बिजेवार यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल.

तर श्रोते हो, असे असतील आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आमच्या या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचे प्रसारण 102.7 MHz वर.

0: कार्यक्रमांची रूपरेषा आताच आपण ऐकलीत. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
2: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
1: सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
2: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
1: किंमत कमी, उत्पन्न नामी.
2: संपर्क 950-377-4797.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: प्रसारित करीत आहोत दैनंदिन कार्यक्रम कृषी वाणी.
4: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, दैनंदिन कृषी वाणी या सत्रात आज आपण माहिती ऐकणार आहात खरीप पिकांच्या संरक्षणासाठी पूर्व हंगामात कीड नियंत्रण करा याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, किडींच्या नियंत्रणासाठी पूर्व हंगामामध्ये उपाययोजना करणे अपेक्षित आहे ते याप्रमाणे. कोणतेही पीक हंगामाबाहेर घेऊ नये, म्हणजे किडींना अखंड खाद्य पुरवठा होणार नाही आणि पुढील हंगामातील पिकांवर किडींचा प्रादुर्भाव कमी ठेवण्यास मदत होईल. पिकांचा हंगाम संपल्याबरोबर पिकांचे अवशेष, कीडक बोंडे, शेंगा, पालापाचोळा इत्यादी नष्ट करण्यासाठी पिकांची उलंगवाडी संपल्याबरोबर पिकांमध्ये शेळ्या मेंढ्या चाराव्यात, म्हणजे त्या किडींच्या अवस्था नष्ट होतील. पिकांचे अवशेष, पराट्या, तणकट, तुराट्या यांचा पावसाळ्यापूर्वी वापर करून नष्ट कराव्यात किंवा त्यांचा कंपोस्टसाठी वापर करावा. अन्यथा उघड्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांमध्ये गोनेसे फॅलम हुमनी जमिनीमधील इतर किडींचे प्रजोत्पादन होऊन ह्या किडी खरीप

0: हंगामातील पिकांवर रोपावस्थेत विशेषत पावसाचा खंड पडून जमिनीत भेगा पडल्यास यांचा प्रादुर्भाव पिकास होण्याची दाट शक्यता असते. शेतकरी बंधू भगिनींनो, सर्वसाधारण 3 वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी, म्हणजे जमिनीत असलेल्या ह्या किडींच्या सुप्त अवस्था जमिनीवर येऊन उन्हामुळे किंवा भक्षक पक्ष्यांद्वारे नष्ट होतील. पहिल्या पावसानंतर उगवलेले तण जांभूळवाही देऊन नष्ट करावे. तसेच बांधावरील पर्यायी खाद्य वनस्पती नष्ट कराव्यात, जेणेकरून किडींची पहिली पिढी या वनस्पतीनुसार तयार होणार नाही. शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीपूर्वी शिफारसीनुसार बियाण्याला कीटकनाशके, बुरशीनाशके, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, PSB यांची बीज प्रक्रिया करून बियाणे पेरावेत. घरची बियाणे वापरावयाचे झाल्यास बियाण्यास चाळणी लावून कीडक अशक्त बियाणे वेगळे करून त्यांची उगवण शक्ती तपासावी आणि त्यानुसार एकरी बियाणे वापरण्याचे प्रमाण ठरवावे. सर्वसाधारणतः उपलब्धतेनुसार कीड प्रतिकारक बियाण्यांचाच वापर करावा. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांची पेरणी करताना सर्वसाधारणतः पेरणीचे शिफारसीत अंतर वापरावे, कारण पावसाचा खंड पडल्यास किडींच्या आक्रमणामुळे पिकांची हेक्टरी संख्या कमी होण्याची शक्यता असते. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे खरीप पिकांच्या संरक्षणासाठी पूर्व हंगामात कीड नियंत्रण आत्ताच सांगितल्याप्रमाणे करावं. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं.
1: कृषीवाणी हा दैनंदिन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता मृणालिनी दहीकर यांचा. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणातच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साद घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य आहार विहारामध्येच दडलेलं असतं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खरं तर पावसाळी हवा, हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवंहवंसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषत उघड्यावरचं अन्न, उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड, पाव, पनीरची भाजी, दुधाचे थंड पदार्थ, शिळे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्टफूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला मुलांना राजगिऱ्याचा लाडू, खाकरा, उपमा, उकड, भाज्यांचं सूप, थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत.

0: मॅगी नूडल कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी देऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषतः गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आईच्या दुधावर बाळ संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आहारामध्ये दही, आंबट, ताक, कफ निर्माण होतील असे पदार्थ टाळायला हवे. पेय पदार्थांचा विचार करता पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असल्यामुळे बाहेरची सरबतं, बाहेरचं पाणी शक्यतो टाळावं. घरी सुद्धा पाणी उकळून गार केलेलं प्यायला हवं, त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. घरी केलेलं लिंबू सरबत, कोकम सरबत जरूर घ्यावं, पण बाहेरचे कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ टाळावेत. गरम सूप, मुगाचं कढण, पातळसर वरण भात, तूप मेटकूट भात, घावन या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. थोडक्यात पचायला हलके पदार्थ असावेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सगळ्यांनीच याबाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. आहाराबरोबरच तुमची दिनचर्या कशी असावी यालाही महत्व आहे. आयुर्वेदात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे तत्व असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याचा विचार करून दिनचर्या सुद्धा ऋतूनुसार कशी असायला हवी याचा शास्त्रात उल्लेख केला आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रेनकोट असून सुद्धा कपडे अर्धवट भिजतात, दमट राहतात, त्यामुळे ते जरूर बदलले पाहिजेत, कारण त्या दमटपणामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता राहते. या दिवसात दमटपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, म्हणून अंतरवस्त्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेला बदलावीत. पावसाळ्यामध्ये पायी फिरण्याचा व्यायाम हा कमी होतो, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र कंटाळा न करता चालण्याचा व्यायाम जरूर करावा, त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि भूकही लागते. शक्यतो दमटपणा राहणार नाही यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोरडे करावेत, अन्यथा चिखल्या होण्याचा धोका असतो. गर्भवती स्त्री आणि बाळंतीण दोघींनी पण या दिवसात सुयोग्य दिनचर्येच्या बाबतीत काळजी घेणं खूप आवश्यक असतं. मागे मी म्हटलं त्याप्रमाणे आईच्या दुधावर बाळ अवलंबून असल्यामुळे आईची पचनशक्ती चांगली असेल तरच बाळाला उत्तम दूध मिळतं. अशा प्रकारे आहार विहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर पावसाळा ऋतू आनंददायी ठरेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर
4: श्रुतीहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतीहो आजपासून 4 भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता या विषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
5: सौरसंस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्यनेमानी सातत्याने तसंच ठराविक क्रमांनी घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ, बहर, फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन, स्थलांतरण अशा क्रिया नित्यनेमानी प्रतिवर्षी सातत्याने घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतःच प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतरप्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया नित्यनेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही तीन प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम, आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र, त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे दोन भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा दोन प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात, संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं.
4: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. आज आपण ऐकला या माहितीचा पहिला भाग. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकलेत. आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. यावेळी सकाळचे 6:55 झाली आहेत.
6: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: प्रसारित करीत आहोत दिनविशेष.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, जर आपल्याला स्वस्त, निरोगी आणि प्रदूषणमुक्त आयुष्य जगायचे असेल तर आपण आपल्या आजूबाजूचे पर्यावरण नेहमी स्वच्छ ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे. श्रोते हो, आज 5 जून, आज जागतिक पर्यावरण दिन. श्रोते हो, याची सुरुवात करण्याचा उद्देश म्हणजे आपले पर्यावरण स्वच्छ आणि शुद्ध ठेवणे हा आहे. 1973 संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने आयोजित केलेल्या मानवी पर्यावरण परिषदेने या दिनाची सुरुवात केली. निसर्गाचे रक्षण करणे आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. श्रोते हो, आज जगभरात प्रदूषण, जंगलतोड आणि प्लास्टिकचा कचरा खूप वाढलेला आहे. त्यामुळे आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी हा दिवस साजरा करणे अत्यंत गरजेचे आहे. श्रोते हो,

वातावरण म्हणजे केवळ झाडे किंवा प्राणी नव्हे, तर आपल्या आजूबाजूला असणारे हवा, पाणी, जमीन आणि सजीव या सर्वांचा मिळून बनलेला आपला परिसर. परंतु आज वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि प्लास्टिकचा अनिर्बंध वापर यामुळे आपले पर्यावरण धोक्यात आले आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदल हे त्याचेच दुष्परिणाम आहेत. श्रोतेहो, जर आपण आताच सजग झालो नाही तर भविष्यात माणसाचे अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. यासाठी आपण सर्वांनी मिळून काही छोटी पण महत्त्वाची पावले उचलली पाहिजे.

जसे की जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे आणि त्याची काळजी घेणे, प्लास्टिकचा पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करणे, पाणी आणि विजेची बचत करणे, वृक्षतोड थांबवणे. श्रोतेहो, शेवटी आपले पर्यावरण सुरक्षित राहिले तरच आपण सुरक्षित राहू शकतो. निसर्गाचे रक्षण करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून आपले प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. चला तर आजच्या दिवशी आपणही प्रतिज्ञा करूया. आपण आपले पर्यावरण स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करूया. झाडे लावूया, झाडे जगवूया, पर्यावरण वाचवूया, पृथ्वी वाचवूया.

0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
3: नॅक मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95-294-28-472.
4: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
5: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
4: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
5: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
6: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 2:00 PM. दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या, 96-573-45-543. 96-573-45-543.
7: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
8: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, यावेळी सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले. तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. 6 मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये

0: शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे. तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्त्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. यानिमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवडचं मोठं अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो.
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केला आहे. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिला आहे. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत तर आपण अनेकदा ऐकलेली

0: वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्दसुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
1: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हातखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं सकाळी 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
6: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. प्रख्यात संवादिनी वादक, संगीतकार, गायक, नट गोविंदराव टेंबे यांचा आज जन्मदिन आहे. श्रोतेहो, सनदी वकील असणाऱ्या गोविंदरावांनी स्वप्रयत्नाने संवादिनी वादनाची आवड जोपासली आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक मंडळीमध्ये गायक नट म्हणून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. संगीत मानापमान या नाटकाला संगीत देऊन रागदारी आणि उपशास्त्रीय संगीत प्रथमच संगीत रंगभूमीवर आणलं. चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करून अभिनय, संवाद लेखन

गीत लेखन संगीत दिग्दर्शन केलं. अयोध्येचा राजा, अग्निकंकड, माया मच्छिंद्र हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. पटवर्धन, तुलसीदास, वत्सलाहरण, मत्स्यभेद यासारखी नाटकं त्यांनी लिहिली आणि काही संगीतिका लिहून सादर केल्या. अतिशय कौशल्यपूर्ण संवादिनी वादनाने संवादिनी या वाद्याला स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली. मराठी संगीत रंगभूमी चित्रपट यांच्या सुवर्णयुगाचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन, विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, सर दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम, नमस्ते. मॅडम, अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे, टोबॅको सिजेशन सेंटर असे याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालयं आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काही TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख ह्याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं, तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठलंही व्यसन सोडायचं किंवा कुठली गोष्ट सोडायची, तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते, तिथं काय प्रकारचे

0: त्याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असलं एखाद्याला तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात. आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन न केलं किंवा तंबाखू सोडलं त्या त्या वेळेला नाही घेतलं तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बद्दलची कमी व्हायला NRT मुळे किंवा निकोटीन रिप्लेसमेंटमुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तणूक उपचार, याला आपण बिहेवियरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते, अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते. तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखूची, त्यावेळेला आपले मन दुसरीकडे कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडे कसं मन आपलं ड्रायव्हर्ट होईल आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत. हे ह्या सेंटरचं आपण यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डेंटिस्ट असतात तर त्यांची व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्याची इच्छाशक्ती आणि आमच्या TCC सेंटरची मदत यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
1: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
0: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला आहे. कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, तर कोटपा ऍक्ट काय आहे, सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही आपण सजग नागरिकच्या दृष्टीने आपण पालक असाल किंवा हे असाल शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक निकष असतो, टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पियर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो त्यांना प्रशिक्षित करतो आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा आईवडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो, 1800112356.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसतो?

0: दिसून येतो.
1: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेल्या आहेत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली आहे. जे काय आपल्या शाळा, कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
0: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास. सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
1: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जाणे, याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता, लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मातांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे, अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल, तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूतीती होणे किंवा महिलांच्या बाळाचे वजन कमी भरणे किंवा जन्मजात बाळामध्ये व्यंग असण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांची फुफ्फुसे नाजूक असतात हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा ज्या काही आपण शेजारी बाजारी जे काही स्मोकिंग केलं जातं ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा, अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं, किंवा निमोनिया, ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा, त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं पाहिजे.
0: हो खरं आहे सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक, शिक्षक, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती महत्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल?
1: बरोबर आहे मॅडम. तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाहीये. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाही आहे, आरोग्य विभागाचा नाही आहे. तर याच्यामध्ये एकतर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिले पालक झाल्यानंतर दुसरे शिक्षक आहेत आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली व्यसनाकडे वळणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात, तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखादे विद्यार्थी अचानक एकलकोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका वटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं. तर सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोकचळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखूविरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.

0: हो खरंय सर. तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
1: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे, पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे, त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
0: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गुलछडी चित्रपटासाठी आशा भोसले यांना. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड यवतमाळ, NAC मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्वार सर, 95 274 28 472.
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
4: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
3: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
4: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
5: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी

0: ते दुपारी 3 वाजेपर्यंतच. दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543.
1: श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887086490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
4: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
3: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
4: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
5: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या, 96573 45 543, 9657345543.
6: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांना. शांता शेळके यांच्या गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीचा हा स्वर होता लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा. मिली चित्रपटासाठी गीत होतं योगेश यांचं, तर संगीत एस टी बर्मन यांचं होतं.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 988176490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

0: देशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया आराधना चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांना. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

पंकज उदास आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरात मोहरा चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलात. रचना होती इंदिवर यांची तर संगीत विजू शहा यांचं होतं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमातील उर्वरित रचना सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल. यावेळी सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून थोड्याच वेळात.

0: राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीनं घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं SBI प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगढी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध

कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्तरासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही, असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इवेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 दिवसांचा भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमाशुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप पंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉ अलका गुर्जर आणि डॉ सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल, अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास, पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉ सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉ कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैबेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात
मान्सूनच्या सरी पडण्याची

0: ची शक्यता आहे, हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे, तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकवित आहोत हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

अभिजीत यांच्या आवाजात समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलात. अंजाम चित्रपटासाठी संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया हम सब चोर हे चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांना. नवाब आरजू यांच्या गीताला संगीत बप्पी आरजू यांचं आहे.

0: बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं नवाब आरजू यांचं गीत आत्ताच आपण ऐकलात. हम सब चोर हे चित्रपटासाठी स्वर होता कुमार साणू आणि अलका याज्ञिक यांचा.
1: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
2: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात पुन्हा एकदा ऐकूया कुमार साणू आणि अलका याज्ञिक यांना. आशिक चित्रपटासाठी गीत आहे इंदिवर यांचं, तर संगीत जतीन ललित यांचं आहे.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात इंदिवर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कोयला चित्रपटासाठी संगीत होतं राजेश रोशन यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 9 वाजत आहेत. काही क्षणातच विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आताच आपण ऐकलेत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोतेहो, यावेळी सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांना. मंगेश पाडगावकर यांच्या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या, 96573 45 543, 9657345543.
4: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
5: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
4: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
5: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
4: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
5: मोबाईल 988-17-86-490.
4: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

0: श्रोते हो, कार्यक्रमात ही रचना गायली होती अरुण दाते यांनी. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन.

0: अभियाने उन्नती समृद्धि भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा।
2: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
3: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे।
2: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही।
3: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा।
4: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर। या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक, त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657 3 4 5 5 4 3।

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया नितीन अखवे यांचं गीत. स्वर आणि संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543.
0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

शंखनील यांनी संगीतबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. या रचनेला हा स्वर होता सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांचा. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांना.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत आणि सोबतच पूजा ब्राह्मणेचा सप्रेम नमस्कार.

कार्यक्रमात सुरुवातीचा हा स्वर होता श्रेया घोषाल, गणेश चंदन शिवे आणि सहकाऱ्यांचा. बाजीराव मस्तानी चित्रपटासाठी गीत होतं सिद्धार्थ करिमा यांचं, तर संगीत संजय लीला भन्साली यांचं होतं. या गीताला पसंती होती बेर्डे येथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, अर्जुन गवणेकर आणि धीरज सव्वासेरे यांची. मुक्काम पोस्ट नवीन दहिफळ, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथून विठ्ठल काटे, संगीता काटे, आविष्कार काटे, मकरंद काटे आणि रचिता प्रतीक यांची. मुक्काम पोस्ट बोराळा धरण, तालुका मालेगाव येथून ही पसंती कळविली होती दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ यांनी. आणि बडे प्लॉट पुलगाव येथून सुनील पेंदाम, सुनीता पेंदाम, निकिता पेंदाम, दामिनी पेंदाम आणि श्रेया पेंदाम यांची. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सनम तेरी कसम चित्रपटासाठी किशोर कुमार यांना. गुलशन बावरा यांच्या गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं. या गीताला पसंती कळणारे श्रोते आहेत आर्नी येथून, आर्नी आमराईपुरा येथून श्री नंदकुमार शिवरामवार, सौरीनाताई शिवरामवार, चिरंजीव सार्थक शिवरामवार, चिरंजीव अथर्व शिवरामवार आणि समस्त शिवरामवार परिवार यांची. ग्रामपाथरी चंद्रपूर येथून हेमाजी ठिकरे, मंगला ठिकरे, चंदू ठिकरे, कल्याणी ठिकरे, शेवू रौनक ठिकरे, शंकर ठिकरे, सुनीता आणि श्रीधर यांची. धामणी मानोरा येथून ही पसंती कळविली होती तुळशीराम डेरे, मायावती डेरे, संदेश डेरे, आदेश डेरे, किरण डेरे, प्रज्वल डेरे आणि अनुत डेरे यांनी. आणि सरोत्सव अमरावती महाराष्ट्र येथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएब खान पोत्रा येथून, मुजताबा खान, राऊभाई, शाहिदभाई आणि सोबतच गांधीबाग अकोला येथून रमेश कटनकर, वैशाली कटनकर यांचीही पसंती याच गीताला आलेली होती. ऐकवित आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887680490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया इम्तिहान चित्रपटासाठी कुमार सानू आणि बेला यांना. फैजानवर यांच्या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं. या गीताला पसंती कळणारे श्रोते आहेत हिमायतनगर जिल्हा नांदेड येथून काशीनाथ पोपुलवार, बबीता पोपुलवार, मंगला भगत. हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा येथून बंडू लोहार पोपळघाट, माया शिवांश चंद्रकला पोपळघाट, देविदास पोपळघाट, भोकर तालुका श्रीरामपूर येथून हरिभाऊ बिडवे, श्रावण अनिता बिडवे यांची याच गीताला पसंती होती. महावीरनगर भाग एक दारव्हा रोड यवतमाळ येथून साहेबराव मनवर, रंजना मनवर, कुणाल मनवर, प्रीती मनवर, प्रियंका मनवर, वियान बाबू मनवर यांची. रेंगणी छत्तीसगड येथून ही पसंती कळविली आहे दिनेश वर्मा आणि करुणा वर्मा यांनी.

श्रुतहो कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांना. शोर चित्रपटासाठी गीत आहे संतोष आनंद यांचं, तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आहे. या गीताला पसंती कळविणारे श्रोते आहेत फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गब्रू पैलवान थोरात, दयानंदनगर नांदेड येथून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन. याच गीताला पसंती कळविली आहे पांढरकवडा येथून अनिल बुरांडे, उषा बुरांडे, प्राची बुरांडे, अनुश्री बुरांडे, धनश्री बुरांडे यांनी. बल्लारशहा येथून सूरजजी लोंडे, प्राची लोंडे, एकलव्य लोंडे. पांढरकवडा येथून सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद आणि फरजाना सय्यद यांनी.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ, NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृत वारसर 95 274 28 472.
2: श्रोते हो, आपकी पसंद हा कार्यक्रम यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात सपने साजन के चित्रपटासाठी अनवर सागर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. या गीताला पसंती कळणारे श्रोते होते जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख,

सानिया शकील पठाण, बिस्मिला बी शेख गदर शेख आणि निलोफर शेख हे परसोगा इथून, तालुका बिलाली जिल्हा नांदेड इथून चांदनी आयुब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांची याच गीताला पसंती कळविली होती. अकोला रोड एकता नगर शेलू बाजार जिल्हा वाशिम इथून दत्तात्रय लकडे, वंदना लकडे, संकेत लकडे, डॉक्टर अभिलाषा लकडे, सोज्वल लकडे वाढोना पापड इथून, डॉक्टर रुशाल उगले, डॉक्टर अभिलाषा उगले आणि अबीर उगले यांची याच गीताला पसंती कळविली होती. पोस्ट ऑफिस मनोरा इथून प्रभाकर परांडे, परमेश्वर टेकाळे, निलेश परांडे, नितीन डहाके, तसेच धामणी मानोरा इथून पेंटर तुळशीराम डेरे, माया डेरे, संदेश डेरे, आदेश डेरे, किरण डेरे, प्रज्वल डेरे, दादुल्या डेरे आणि समस्त मित्र परिवार यांचे, आणि मानेवाडा रोड इथून देवेंद्र भटकर, सुशीला भटकर, मनोहर दुर्गे, लक्ष्मण देऊळकर, दर्पण रेडिओ श्रोता संघ नागपूर इथून ही पसंती कळविली होती. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया संग्राम चित्रपटासाठी पुन्हा एकदा कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांना. या गीताला पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट पहूर तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ इथून आशिष कुमार चामटकर, सौ निकिताई चामटकर, श्री बजरंगजी चामटकर, रेखाताई चामटकर आणि उज्ज्वला चामटकर यांची. मुक्काम मदनापूर तालुका माहूर जिल्हा नांदेड इथून ही पसंती कळविली आहे संदीप पारटकर, रेखा पारटकर, कृष्णा आणि आदर्श पारटकर यांनी. आणि राजेंद्रनगर यवतमाळ इथून अमीनभाई लोखंडवाला, समीर लोखंडवाला, रेश्मा लोखंडवाला, अनाया लोखंडवाला, आर्या लोखंडवाला आणि निजार लोखंडवाला यांची. आणि आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र इथून ही पसंती कळविली आहे अभिजित गव्हाणकर, राही श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, टुकटुक आणि सोबतच आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली, शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर परी यांची.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा,
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887086490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

संजीव दर्शन यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलात. मन चित्रपटासाठी स्वर होता उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा. या गीताला पसंती कळणारे श्रोते होते डोंगरगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये, बिलाईगड छत्तीसगड येथून रोशन देवांगण, कौशल्या देवांगण, हेमलता देवांगण आणि डिंपल देवांगण यांची. याच गीताला पसंती होती किशोरनगर अमरावती येथून हिरामन शेंडे, शिलादेवी शेंडे, मनीष शेंडे, दर्शना शेंडे, रमेशचंद्र कांबळे आणि सरोज कांबळे यांची. सायलीला पार कारणीवरून मांगीलालजी तुनगर, सौ वच्छलाबाई तुनगर, अमोल तुनगर, सौ चंद्रकला तुनगर, सुमितकुमार तुनगर, वीरा तुनगर आणि समस्त तुनगर परिवार यांची आणि सोबतच प्रतीक्षा बुलबुले, दीपकराव बुलबुले आणि संध्याबाई इंगोले यांची. शनिवार पेठ बीड शहर येथून ही पसंती कळविली होती पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे यांनी. श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया मिस्टर नटवरलाल चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांना. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत राजेश रोशन यांचं आहे. या गीताला पसंती कळविणारे श्रोते आहेत श्रावस्ती सोसायटी यवतमाळ येथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा बनसोड, शोरवी बनसोड, तुषार बनसोड आणि रोहन बनसोड यांची. जय अंबे श्रोता संघ उसळगव्हाण वार्ड नंबर 1 तालुका धामणगाव रेल्वेवरून विनोद लांजेवार, सौ संगीता लांजेवार, मुक्ता कुमारी वंदिता, चिरंजीव सोपान लांजेवार, छत्री तलाव अमरावती येथून साधना राणी गुप्ता, किशोर गुप्ता. याच गीताला पसंती कळविली आहे वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजय सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे यांनी. आणि बेर्डी येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर आणि तनू करमरकर यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया द डर्टी पिक्चर चित्रपटासाठी कमल खान यांना रजत अरोरा यांच्या गीताला संगीत विशाल शेखर यांचं आहे. या गीताला पसंती कळणारे श्रोते आहेत संकेत रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा येथून संकेत सकट, रामदास सकट, नंदा जुबेदा शेख, कोमल पाटोळे, स्वाती गोरे, मंद पाटोळे, मुक्कामपोत बोरीखुर्द, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना येथून श्री सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, सौ जगुताई, साक्षीताई, चिरंजित संचित वाळा आरेगाव येथून, प्रथमेश देशमुख मोताळा येथून, चिरंजीव स्वामी देशमुख करडा येथून, कुमारी प्रणाली देशमुख मोताळा येथून, कुमारी सानवी देशमुख करडा येथून, माळीवेस बीड येथून ही पसंती कळविली आहे. किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना, शीतल, अभिजित उबाळे, बाळराजे आणि सचिन उबाळे यांनी, जरूड वरूड महाराष्ट्र येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चर्पे, पुणे येथून पंकज वाडोदे, आर्या आदी यांची आणि याच गीताला पसंती कळविली आहे. शिवछत्रपती नगर वडगाव यवतमाळ येथून एम डब्ल्यू पाटील, विनय जगताप, प्रतीक पाटील, उत्कर्ष पाटील, अनुष्का पाटील आणि तन्वी पाटील यांची

0: आणि श्रोतेहो, कमल खान यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आपकी पसंत हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, तुम्हीसुद्धा आपली पसंती आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता असा आहे, आपकी पसंतद्वारा उपकेंद्र निर्देशक, आकाशवाणी केंद्र, गोधनी रोड, यवतमाळ, जिल्हा यवतमाळ. तेव्हा मी तुमची रेडिओ मैत्रीण पूजा ब्राह्मणे कार्यक्रमातून घेते आता रजा. पुन्हा भेट आहे येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. काही क्षणातच वनिता मंडळ आणि त्यानंतर दुपारी 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो, कशा आहात? उन्हाचा तडाखा अजिबात ओसरत नाही आहे ना? रोज आपण दिवस मोजतो आहोत आणि पावसाची आतुरतेनं वाट पाहतो आहोत. मे महिना संपला की लगेच पावसाची वाट आपण बघत असतो. साधारण 7-8 जूनपासून पाऊस बरसायला लागतो आणि आपण पावसाचं स्वागत कसं करायचं, पावसाळ्याचा आनंद कसा लुटायचा, मुलांचं शाळेत जाताना पावसापासून रक्षण कसं करायला हवं, रेनकोट छत्री तयार आहेत ना, अशी तयारी करत असतो. तशातच मुलांच्या शाळेची खरेदी, अशा अनेक कामांची यादी तयार असते आपल्याकडे आणि शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनची तयारी त्यातच भर घालत असते. अर्थातच प्रत्येक घरात काही ना काही लगबग सुरू असतेच. मात्र हे झालं शहरी भागातील परिस्थितीबद्दल. ग्रामीण भागात काय? तुम्ही म्हणाल त्यांनासुद्धा ही कामं असतीलच की? अर्थात अशी कामं त्यांच्याही घरात थोड्या बहुत फरकानं असतातच. मात या सगळ्या कामांचं महत्त्व त्यांच्या लेखी थोडंसं कमी असतं. ते सहजच म्हणतात, वेळ असेल तेव्हा, पैशांची सोय असेल तेव्हा, जमेल तशी घेऊ ही कामं करून. पण त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम असतं ते पेरणीची तयारी. अहो, आपण उन्हाळा जास्त आहे म्हणून कूलर एसीमध्ये आराम करत होतो तेव्हा ही मंडळी शेतं तयार करण्याच्या कामात मग्न होती. शेतात उगवलेलं घासगवत, रानटी गवत, काडी कचरा सगळं स्वच्छ करायचं, शेत नांगरून तयार करायचं. स्वच्छ शेत असेल तर उत्पन्न वाढण्यास मदत होते ना. आणि विशेष म्हणजे ही सगळी कामं करण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब कार्यशील असतं. कोणती कामं झाली, कोणती कामं बाकी आहेत, एखाद्या दोस्ताच्या शेतातील कामं झाली नसतील तर मित्रमंडळी मंडळ बनवतात आणि एकोप्यानं ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच डोळ्यासमोर दिसत असतं, पाऊस पडण्यापूर्वी ही कामं आटोपली पाहिजेत. या कामात घरातील महिलांचा सहभाग सुद्धा असतो हे सांगायलाच नको. मैत्रिणींनो, आपण पावसाळा सुरू होणार म्हणजे अनेक कामं करतो आणि पाऊस आला की मनमुराद आनंद उपभोगतो. मात्र ही गावातली मंडळी पाऊस आला की अधिक जोमानं कामाला लागते आणि योग्य वेळेत पेरणी करून आपल्याला योग्य वेळेत किंवा ठराविक वेळेत म्हणा आपल्याला आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ आपल्यापर्यंत पोहोचवते सुद्धा.

0: मैत्रिणींनो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपली पुढची पिढी असुरक्षित होईल. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून वृक्षवल्ली, पर्वत यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत हे सुचवलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या पावसाची पूजा, वृक्ष नद्या यांची पूजा, वसंताचं आगमन झालं की गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत, अशा अनेक पद्धतींनी परंपरा जपत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा वृक्षांचं संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अयोग्य धुराचं व्यवस्थापन यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.
1: पर्यावरण आहे राष्ट्राची शान, जे करते आपले सुकर जीवनमान. झाडे वेली वृक्ष तळी आहेत पर्यावरणाचे दागिने, फुलवतात आपले जीवन सुख आणि सौंदर्याने.
0: पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, आपले जीवन सुरक्षित करूया.
2: प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरणपूरक आचरणाची धुरा पेलूया.
1: आपल्या जीवनात शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया.
0: कचऱ्याची निर्मिती, प्लास्टिक आणि ई कचरा निर्मिती कमी केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आकर्षक आणि आनंदी वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करेल.
2: आनंदी वातावरणात आपण सुदृढ आनंदी जीवन अनुभवू शकू. चला सगळेजण प्रयत्न करूया, पर्यावरणाला समृद्ध बनवूया.
0: मैत्रिणींनो, परवा सहज दारासमोर उभी होते मी. मधून मधून दारासमोर शांतपणे उभं राहायला मला शिकवलं ते माझ्या दारासमोरच्या आंब्याच्या 2 झाडांनी. आमच्या कॉलनीची शान असलेली ही 2 झाडं मला नेहमीच मन शांत करायला मदत करतात. आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा माणसांची संख्या कमी आणि झाडं मात्र जास्त होती. मनातलं काही व्यक्त करायचं असेल तर समोर माणूस दिसायचा नाही, मग ही मोठी झाडंच माझे जवळचे मित्र. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. झाडं हळूहळू कमी झाली आहेत, कापली गेली आहेत आणि माणसं वाढली आहेत, पण तो आनंद मात्र राहिला नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी वृक्षांनी त्यांचा धर्म सोडला नाही बरं का. माणसांच्या वृक्षतोडीच्या कचाट्यातून जी झाडं वाचली ती आजही सर्वांना मोठी सावली देतात, वातावरणात शांतता निर्माण करतात.

वेळी फळंही देतात. आता कॉलनी मोठी झाली आहे, फळं तर सर्वांनाच हवीशी वाटतात, मात्र नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. असं आपण म्हणत असलो तरी जुने वृक्ष त्यांचा धर्म न चुकता निभावतात. योग्य त्यावेळी कॉलनीतील लोकांना फळंसुद्धा खायला मिळतात. यातून एक मात्र नक्की समजतं, कधीही साथ न सोडणारा मित्र म्हणजे वृक्ष.

0: म्हणूनच झाडे लावा, पर्यावरण वाचवा. स्वच्छ पृथ्वी, सुरक्षित भविष्य, पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा. जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पृथ्वीचं संरक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण करण्यासाठी, तसंच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित वातावरण उपभोगायला मिळण्यासाठी केलेला प्रयत्न. आपण पर्यावरणाचं संरक्षण करून उत्तम पर्यावरणाची संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या हातात सुपूर्द करायला हवी.
1: मैत्रिणीनो, आपण अगदी सहज असं बोलत असतो की अमुक एक वस्तू आमची वडिलोपार्जित आहे. आपल्या आई वडिलांनी महत् प्रयासाने ही संपत्ती मिळवलेली आहे, सांभाळून ठेवली आहे. आता त्याचा योग्य वापर करून ती माझ्या मुलांना सुपूर्द करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. अहो, बऱ्याच वेळा तर असंही बोललं जातं की नवीन संपत्ती निर्माण करणं अशक्यच असेल तर जी संपत्ती आपल्याकडे आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्यच नाही का बरं?
0: आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रयासांनी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण साधं उदाहरणच घेऊ शकतो. मोठ्या अभिमानानं दरवर्षी अनेक लोक आंब्याच्या सीझन आला की आपल्या गावी मुद्दाम भेट देतात, अतिशय गोड आंब्याचा आस्वाद घेतात, झाडावरच्या कैऱ्या उतरवून वर्षभराच्या लोणच्याची सोय करून घेतात.

अहो, पण विचार केलाय का कधी, जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते, म्हणजे आपल्या आजोबांनाही. कसं? अहो, त्यांच्या पूर्वजांनी ती झाडे लावली, वाढवली, जपली, पुढच्या पिढीसाठी सुरक्षितपणे ठेवली. त्या झाडांमुळे नुसती फळंच मिळाली नाहीत, तर जमिनीची धूप थांबली, वातावरणात थंडावा आला.

या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी झाडांच्या मुळाशी खत घालणं आवश्यक असतं. त्यांना छान आळं केलं तर त्या छोट्या छोट्या आळ्यांमध्ये घरातील ओला कचरा आपण सहजपणे घालून आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक खत मिळतं, म्हणजेच खाऊन पिऊन सुखी जीवन आणि स्वच्छ पृथ्वी आपण अनुभवू शकतो.

0: मैत्रिणींनो, यातूनच आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना पुढे नेऊ शकतो.
1: या संकल्पनेतील वृक्षनिर्मितीमुळे आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारणं शक्य होईल. शाश्वत अन्न प्रणाली सहजच आपल्याला मिळवता येईल. झाडं हीच तर अन्ननिर्मितीचं मूळ आहे. ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळेच मिळू शकतो, त्यामुळे निरोगी जीवनशैली नक्कीच मिळेल.
0: या सर्वांसाठी आपल्याला या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेतील काही ठळक गोष्टींची पूर्ती मात्र नक्कीच करावी लागेल. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत, मग काही गोष्टी करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच, नाही का? आपलं पहिलं कर्तव्य आहे ऊर्जेची आणि पाण्याची बचत.
2: हे कर्तव्य आपण अगदी सहजपणे पार पाडू शकतो. जसं की आपण जर ऊर्जेची बचत करायची ठरवलं तर काय करू शकतो? खोलीतून बाहेर पडताना पंखा किंवा लाईट किंवा टी व्ही बंद करायला विसरायचं नाही. अगदी कितीही गडबडीत असलो तरी चालता चालता फक्त एक बटन बंद करायचं आहे. तसंच शक्यतोवर सौर ऊर्जेचा वापर केला तर हे योग्यच राहील.
1: पाणी म्हणजे जीवन. पाण्याची बचत. शिळं झालं म्हणून जुनं पाणी टाकून देण्याचा अट्टहास कधीही करू नका. योग्य तेवढा पाण्याचा वापर करा आणि पुढच्या पिढीसाठी पाणी सांभाळून ठेवा.

0: वापस आठवा।
1: हां, अजून महत्त्वाचं, जर आपल्या घरातील नळ अगदी थेंब थेंब जरी गळत असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या, आणि नळाला पाणी आल्यानंतर आपलं पाणी भरून झालं असेल तर नळाच्या तोट्या बंद करायला अजिबात विसरू नका।
2: मैत्रिणींनो, काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं। ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टाहास सोडून तो नळ बंद केला पाहिजे।

प्लास्टिक वापराची बचत म्हणजे काय? तर आपण जेव्हा बाजारात जातो, काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळी दुकानदाराला सहजच कॅरीबॅगची मागणी करतो. ती न करता अशा वेळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याजवळ कापडी पिशवी ठेवावी आणि त्याचा वापर करावा. पॅक फूड्सचा उपयोग कमीत कमी करूया. त्याचं कारण, पॅक फूड्सचे आलेले प्लॅस्टिकचे रॅपर्स जास्त कचरा निर्माण करतात.

0: अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे ई कचरा निर्मितीमध्ये बचत. आता हा ई कचरा म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा. अगदी सहजच, माझा मोबाईल जुना झाला आहे, त्याचं स्क्रीन आता व्यवस्थित दिसत नाही किंवा त्यात फोटो नीट येत नाहीत, म्हणून आपण सहजासहजी मोबाईल बदलतो. जुना मोबाईल चांगला असला तरी, तेव्हा या गोष्टी आपण टाळायला हव्यात. शक्यतोवर मोबाईल्स अति वापरू नयेत, ते जास्त चार्ज करू नयेत. त्यामुळे विजेची बचत देखील होईल. घरात असलेला वायफाय किंवा इंटरनेट याचा वापर देखील जाणीवपूर्वक जेव्हा गरज असेल तेव्हाच करावा. अतिवापर आपण टाळायला हवा. त्यातून ऊर्जेची बचत तर होईलच, शिवाय आपण जो वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत त्या वेळेची बचत देखील नक्कीच होईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी वायफाय हा बंदच ठेवावा, जेणेकरून सायबर गुन्हेगारीपासून आपण वाचू शकू. आणि बऱ्याच जणांना मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते. ही सवय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. मोबाईलपासून निघणारे वेगवेगळी किरणं ही आपल्या शरीराला हानिकारक आहेत. त्यामुळे झोपताना मोबाईल हा आपल्यापासून दूरच असायला हवा. आता लक्षात ठेवूयात पर्यावरण रक्षणाची पंचसूत्री.
1: चला तर मग पर्यावरण सुरक्षेची पंचसूत्री पुन्हा एकदा आठवूयात. एक, ऊर्जेची बचत.
0: दोन, पाण्याची बचत. तीन, प्लास्टिक वापराची बचत.
1: चार, कचरा निर्मितीमध्ये बचत.
0: आणि पाच, ई कचरा निर्मितीमध्ये बचत. या पाच गोष्टींसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक कार्य करायला हवं.
1: चला त्यासाठी प्रयत्न करूया, आपलं जीवन आनंदी बनवूया आणि पुढील पिढीला आनंदी आणि सुरक्षित पर्यावरण सुपूर्द करूया. हीच खरी आपली सेवा.
2: मैत्रिणींनो, यावर्षी तर पर्यावरण दिन हा अधिक महिन्यात आलेला आहे. अधिक महिन्यात जितकं जास्त पवित्र काम करता येईल तेवढं पूर्ण महिनाभर करावं असं सांगितलं जातं. यावर्षी अधिक झाडं लावूया,
0: अधिक पाण्याची बचत करूया,
1: अधिक विजेची बचत करूया,
2: प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करूया
0: आणि ई कचरा निर्मिती होऊ नये अर्थात त्यात बचत व्हावी म्हणून अधिक प्रयत्न करूया.
1: पर्यावरण संरक्षणाचे आणि संवर्धनाचे अधिक प्रयत्न करूया. अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी जीवन जगूया. धन्यवाद.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. मैत्रिणींनो, पहिल्या पावसाची वाट बघत असताना मुलांना आठवण येते ती मस्त मस्त पदार्थ चाखण्याची. बाहेर पावसाला सुरुवात झाली की लहानांनाच नाही तर आपल्यासारखे मोठेसुद्धा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान हवे असतात जिभेवर घोळणारे पदार्थ. तर ऐकूया एक सोपी अशी खस्तापुरीची रेसिपी. मैत्रिणींनो, खस्तापुरी बनवण्यासाठी साहित्य: कुरकुरीत तळलेल्या मोठ्या पुऱ्या. आपल्याला जेवढ्या डिश बनवायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या घ्या. थोडासा उकडलेला बटाटा, त्यात बारीक कांदा चिरून छान सारण तयार करून घ्या. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचगुळाचं दाट पाणी, थोडा रगडा मसाला, धनेपूड आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, तयार करण्यासाठी वेगळी भांडी घेत बसण्यापेक्षा सरळ सर्व करण्याच्या डिशमध्येच जरी ही खस्तापुरी बनवली तरी चालेल. चला बनवूया खस्तापुरी. एका छान खोल डिशमध्ये कुरकुरीत असलेली मोठ्या आकाराची पुरी घ्या. त्यावर उकडलेल्या बटाट्याचं सारण, त्यात थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घाला. त्यावरून थोडीशी पुदिन्याची पेस्ट, चिंचगुळ्याचं दाट पाणी सुद्धा त्यावरून घाला आणि त्यानंतर त्यावरून भरपूर अशी बारीक शेव घाला. थोडीशी कोथिंबीर पेरा. हवं असेल तर चमचाभर दही आणि चिंचेची चटणी त्याच्यावर घाला. झाली तुमची खस्तापुरी तयार. लगेच द्या सर्वांना खायला. पुरी कुरकुरीत असते आणि त्यावर चिंच दही घातल्यानं चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते. लहानगे तर खातीलच हा पदार्थ आवडीनं, पण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मऊ झाल्यामुळे हा पदार्थ खायला सोपा. मग घेऊया या खस्तापुरीचा आनंद.

परमेश्वराने स्त्रियांना अफाट एक अशी शक्ती दिलेली आहे आणि ती शक्ती म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेला अनुसरूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही कविता समर्पित करते. कवितेचं शीर्षक आहे विश्वकर्म्याची छाया. कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया. तुला पाहिल्यावर आठवते सीता, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, प्रेमाने हात फिरून सगळ्यांना माया देणारी, प्रेमाने हात फिरून सर्व लेकरांना माया देणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, श्वासाचं दान देऊन, श्वासाचं दान देऊन जीवाला जीव पण देणारी, जीवाला जीव पण देणारी. म्हणूनच तू आहेस आदिशक्ती आदि माया, आदिशक्ती आदि माया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया.

अनेक नाती अशी असतात की आपण ती निर्माण करतो आणि काही नाती ही जन्मानेच निर्माण झालेली असतात. त्यात निर्माण झालेलं एक अनोखं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे अन कसं ब्रह्मकमळ उगवतं, केव्हा कुठे अन कसं ब्रह्मकमळ उगवतं. हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी. मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मनालाच कळते मनाची भाषा, मनालाच कळते मनाची भाषा. मैत्रीत असतो पोकळ राग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग. एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग. हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा. नसते ईर्ष्या तेथे नसतो हेवा दावा, नसते ईर्ष्या तेथे नसतो हेवा द्यावा. मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान. एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान. एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने. आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने. मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज. दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरी, दुसरं तिसरं काहीच नसतं नितळ प्रेमाखेरी. मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा. जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा. असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं. मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं.

सगळ्याच गोष्टीसाठी टोक गाठायला नको. थोडासा सुवर्णमध्य साधावा लागतो तरच जीवन समाधानी आणि संतुष्ट असतं. अशाच प्रकारे माझी तिसरी कविता आहे मध्य. अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, कळ्या इतक्या खुडून

नाही की सुगंध कमी जाईल, कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कमी जाईल, काटे इतके टोचू नये की हात रक्ताळेल, काटे इतके टोचू नये की हात रक्ताळेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, दोन टोकाच्या मध्ये टिपावा सुवर्णमध्य, दोन टोकांच्या मध्ये टिपावा सुवर्णमध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य।

आपल्या जीवनात एकच वेळ सारखी नसतेच. दिवस अनेक बदलत असतात. काही दिवस दुःखाचे, काही दिवस सुखाचे, काही दिवस समाधानाचे. असं जीवनात चालूच असतं. वेळ बदलत असते. त्यावरच ही कविता. असेही दिवस, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले. निसटत्या दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, निसट दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय. दगडांनी आणि काट्याकुट्यांनी, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी केलं आपलं काम ओरखडे उठून, केलं आपलं काम ओरखडे उठून. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आज दिवस आहेत असे, आज दिवस आहेत असे. इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला. चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात. सिमेंटच्या भिंतीही उधळत आहेत फुले, सिमेंटच्या भिंतीही उधळत आहेत फुले. अन बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट, बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट.

आजकाल आपलं सर्वच काम मोबाईलने होतं. मोबाईलशिवाय आपलं जीवन जसं काही अशक्यच झालेलं आहे. निमंत्रण असो, बोलणं असो, जे काही असेल, आपण इतके मोबाईलच्या अधीन झालेलं आहे. आणि असा हा मोबाईलचा जमाना. कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा जमाना. हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, बेटा कशी आहेस तू, बेटा कशी आहेस तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई, रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई. पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई, पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई. भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना, भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला, तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला. तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला, तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला. केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना, केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. घरी असो बाहेर असो अथवा प्रवासात, घरी असो बाहेर असो अथवा प्रवासात, ऊन असो सावली असो अथवा पावसात, ऊन असो सावली असो अथवा पावसात. कधीही कोठेही कसेही बोलणे होतेस ना, कधीही कोठेही कसेही बोलणे होतेस ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे, मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे. बोलायचे नसेल तर स्विच ऑफचे सारे बहाणे. सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना, सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना आता मोबाईलचा जमाना. हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना.

एकाच झाडाची दोन पानं. कवितेचं शीर्षक एकाच झाडाची दोन पानं. मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी. मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती. तो सूर आहे तर ती आहे बासरी, तो सूर आहे तर ती आहे बासरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी. मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा. मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे. तो आहे अभिमान तर ती शान आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे. सासर आणि माहेरचा ती सन्मान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान. तो फूल आहे तर ती आहे कळी, तो फूल आहे तर ती आहे कळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी. तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा, तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा. तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार. तो शब्द असला तर ती अर्थ आहे, तो शब्द असला तर ती अर्थ आहे, दोघांची तुलना करणं हे व्यर्थ आहे, दोघांची तुलना करणं हे व्यर्थ आहे. मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं. समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनाने.

आजकाल आपण स्त्री पुरुष फक्त म्हणत असतो, पण ती समानता आपल्या वागण्यात अजूनही आलेली नाही काही ठिकाणी, अर्थात काही ठिकाणी आलेली आहे पण जिथे आलेली नाही तिथे त्यांच्यासाठी ही कविता.

एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की सगळीकडे त्याचं प्रतिकूल अशी वातावरण किंवा प्रतिकूल परिस्थिती असते, पण त्याची जिद्द ही त्याला प्रगती करायला भाग पाडते किंवा त्यामुळे तो प्रगती करू शकतो. अशाच एका उन्हातल्या झाडाची ही गोष्ट. कवितेचं शीर्षक आहे ही गोष्ट एका झाडाची. उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड, उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. झाडाला झडझडून नाचायचंय गायचंय, झाडाला झडझडून नाचायचंय गायचं आहे, पण कुणाचे हात खुंटवू पाहताय झाडाची वाढ. पांझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय, पांझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे, आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात, भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात छाटून जातात. कधी कधी झाडापाशी एखादा वाटसुरू येतो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची. झाडाला जिद्द आहे स्वप्नांचा एक बंगला बांधायची.

परमेश्वर सर्वत्र आहे त्याचा अनुभव येतो पण तो दिसत नाही, ते कसं ते पहा. तसाच तू, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल. तसंच तुझंही, तसंच तुझंही, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, म्हणून म्हणून तू नाही असं कोण म्हणेल. फुलाला तरी, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, तसेच तुझेही, तसेच तुझेही.

निसर्ग, झाड, पाऊस हे सगळं एकमेकांशी संबंधितच आहे. झाड डोलायला लागलं, पाऊस पडायला लागला की झाड डोलायला लागतं, विजा चमकतात, त्याचंच हे वर्णन अशी ही निसर्गरम्य कविता. डोल डोल डोलले झाड माझे बोलले, डोल डोल डोलले झाड माझे बोलले, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा. लखन नाचली वेज राणी, लखकन नाचली वीज राणी, ती तर गाते जीवन गाणी, ती तर गाते जीवन गाणी. गडगडाट करून हसले मेघ, गडगडाट करून हसले मेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ. आकाशाने घातली मातीला साथ, आकाशाने घातली मातीला साथ, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद. प्रतिसादाने हसले आकाश, प्रतिसादाने हसले आकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश. दागिने घालून धरती झाली पुलकित, दागिने घालून धरती झाली पुलकित, तिने केले सर्वांना आनंदित, तिने केले सर्वांना आनंदित.

निसर्गाला कोणीही रोखू शकत नाही. फुलांचा सुगंध येतोय, फूल फुलतंय, वारा वाहतोय, आपण कोणालाही रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे मनातल्या भावना, कोणाच्या मनात केव्हा कोणत्या भावना येतील त्या भावना पण आपण रोखू शकत नाही. त्यावरची ही कविता अशक्य. आपणच या मातीला असा जीव लावला, आपणच या मातीला असा जीव लावला, त्यातून उगवलं झाड, त्यातून उगवलं झाड, झाडाला आली फुलं, झाडाला आली फुलं, फुलं दरवळली, फुलं दरवळली. फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं तुला आणि मलाही शक्य आहे का? तुला आणि मलाही शक्य आहे का? तर नाहीच.

की आपण नेहमी चांगलं काम करावं यावरची आधारित ही कविता. कोणी आग लावलेली असेल तर त्या ठिकाणी आपण ती विझवतो, या ठिकाणी ही कवयित्री म्हणते, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तिला कोणी लावली आग हे मला माहीत नाही, तिला कोणी लावली आग हे मला माहीत नाही. मी एवढंच सांगू शकेन, आग लावणारे हात माझे नव्हते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते.

दिव्यलता गुजराती यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. मैत्रिणींनो, आत्ताच आपण पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दलचा आपल्या सख्यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. प्रत्येकजण आपल्या परीनं हा प्रयत्न तर करणार आहोतच. स्त्री नेहमी निसर्ग, कला आणि उपलब्ध असलेल्या गोष्टी यांचा दैनंदिन जीवनात सहज संगम घडवून आणत असते. घरातील कामं करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते. अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं याबद्दल ती जागरूक असते. स्त्री ग्रामीण कुटुंबातील असो की शहरी कुटुंबातील, जगण्यातला संघर्ष प्रत्येकीच्या वाटेला येतच असतो. रोजची कामं करताना त्यांच्यातील कलेचा उपयोग करण्याच्या पद्धती बघितल्या तर मात्र कुतूहल वाटतं. छोटंसं उदाहरण घेता येईल. घरात आणलेल्या अनेक वस्तूंचे पॅकिंग रॅपर्स, बॉटल्स, आईस्क्रीमचे चमचे यांचा उपयोग करून आपल्या मैत्रिणी अनेक कलाकृतींची निर्मिती करतात, आकर्षक वस्तू बनवतात आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करतात. तर ग्रामीण महिला घरातील गोठ्यामध्ये असलेल्या गाईच्या शेणापासून त्यांच्या भिंती आकर्षक रीतीनं सारवून घेऊन त्या वाळल्यानंतर खडूनं त्यावर सुंदर चित्र रंगवतात. स्वतःची घरं आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि छोट्या कलानिर्मितीचा आनंदसुद्धा घेतात.

कन्यादान चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं.

बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळ

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

आज समझे।

0: अच्छे हम अकेले
1: चल साथ ले ले।
0: अच्छे हम अकेले
1: चार कदम भी चल।

0: फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झ अर्थात 537.6 मीटर्सवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्र मैत्रिणींनो, आज आहे 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. 1973 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली. लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी प्रेरित करणं हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश.

जून महिना चालू झाला, अर्ध वर्ष संपलं, पण आता काहीच दिवसात सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस पडणार. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता ऋतू पावसाळा चालू होणार. जिकडे तिकडे आपल्याला हिरवगार दिसायला लागणार. ह्या वर्षी मे महिन्यात उन्हाळ्यामुळे जो काही त्रास झाला तो फायनली थांबणार. मे महिन्यात तर उष्णतेने अगदी उच्चांक गाठला होता. महाराष्ट्रातली काही गावं तर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहर या यादीमध्ये सुद्धा आपण वाचली. बऱ्याच ठिकाणी झाडांची होत असलेली कत्तल पाहून आपल्या सर्वांना खूप वाईट वाटलं. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती पाहून तर आपल्यातल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी जवळच्या जवळ सायकल चालवण्याचा पर्याय नक्की विचारात घेतला असेल, हो ना? ह्यावर्षी खरं तर दरवर्षीचाच प्रचंड भयानक उन्हाळा आपल्याला आपण किती पर्यावरणाचा ऱ्हास करतो हे जाणवून देत असतो. पण आपली नेहमीची सवय, मागचे पाढे 55, म्हणजे कळत असूनही आपण पर्यावरण संवर्धनासाठी नेमकी काही ठोस पावलं उचलत नाही. तरीही आपल्यातले काही जण अशी असतात ज्यांना निसर्गाबद्दल समाजाबद्दल एक ओढ असते. अशी लोक जे ठरलेल्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवतात आणि त्यांचं रोजचं साधसं पण महान काम पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. या अशा काही लोकांचं काम आपल्याला समाजाबद्दल निसर्गाबद्दल आयुष्याबद्दल नवीन विचार करायला भाग पाडतं. समाजासाठी पर्यावरणासाठी देशासाठी काहीतरी खारीचा वाटा का होईना पण आपणही कार्य करूयात म्हणून प्रेरित करतं. आज आपण आपल्यातल्या अशाच एका पर्यावरणवादी युवा मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे प्रणाली चिकटे. प्रणाली ही एक ध्येय प्रेरित सायकलिस्ट आहे आणि सायकल चाक या संस्थेची फाउंडर डायरेक्टर सुद्धा आहे. एका शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रणालीने स्वतःला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सायकल

0: संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत तिने 30,000 किलोमीटर पल्ला सायकलवरून गाठलाय. संपूर्ण महाराष्ट्र आणि 17 राज्यांमधून प्रवास केलाय. सायकलिंग करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे आणि स्त्रीवादी चळवळीचे विविध दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. एक मजबूत सायकलिंग नेटवर्क तयार केलंय. तर तिच्या ह्या आगळ्या वेगळ्या आणि प्रेरक प्रवासाबद्दल तिच्याच कडून जाणून घेऊयात दूरध्वनीवरून साधलेल्या संवादातून. हॅलो प्रणाली, कशी आहेस?
1: मी मजेत.
0: युवावाणीच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत.
1: थँक यू सो मच.
0: प्रणाली, तू एक इको ट्रॅव्हलर आहेस. इको ट्रॅव्हल म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत जबाबदारीने प्रवास करणं. तर तुला लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती का, की एखादा प्रसंग तुला वाटलं की तू प्रवास करावास आणि तोही सायकलने?
1: खरं तर मला लहानपणापासून सायकल चालवायची आवड होती. घरी जशी आपल्याकडे पूर्वी दंड्याची सायकल असायची, अशा रेंजर सायकल असायच्या, तर गावातल्या गावात मी चालवायची. माझी शाळा गावातच होती, त्यामुळे एवढं काही मला सायकलने बाहेर शिक्षणाला किंवा कुठे जाण्याची अशी गरज नव्हती. पण मी माझं पुढचं 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी मी शहरात गेले, चंद्रपूरथे. माझा जिल्हा यवतमाळ येतो, पण मी चंद्रपूरला तिकडे शिकायला गेले. आणि तिकडे माझ्याकडे दुसरा ऑप्शन काही नव्हता, सायकल ट्युशनला जाणं किंवा कॉलेज पूर्ण करणं. सो त्यातून सायकलची एक हॅबिट होत गेली. आणि दुसरं, मध्यंतरीच्या काळात जेव्हा कोविड आलेला, तो कोविडच्या काळात मी माझं शिक्षण पूर्ण करत असताना मी न्यूज पेपर वाटायची शहराच्या ठिकाणी. मला अशी हळूहळू आवड निर्माण झाली सायकल सोबत. आणि नंतर मला असं वाटलं की सायकलच एक छान सोपी होऊ शकते माझा प्रवास करण्यासाठी, त्यामुळे मी सायकल निवडली. आणि पुढे जो मी कोविड काळात सायकलने प्रवास केलेला आहे, पूर्ण सायकलवर केलाय.
0: तू एवढा प्रवास करतेस, मग प्रत्येक प्रवास कसा प्लॅन करतेस ग? आणि प्रवास करताना एक मुलगी म्हणून काही वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं का तुला?
1: सायकलने फिरत असताना मी एवढं प्लॅनिंग नाही करत. मी जेव्हा आत्ता म्हणाली की कोविडच्या काळात मी सायकलने प्रवास सुरू केला, तो एक माझा सिच्युएशनल प्रवास होता. त्या काळात मी फार अस्वस्थ झाली होती. आपल्याला माहिती की जग पूर्ण थांबलेलं होतं आणि अशा आता आपल्या कॉलेज पण बंद झालेलं होतं. आणि मी फ्युचर विषयी विचार करत होती, काय पुढे करायचं. आणि असे बरेच मनामध्ये प्रश्न आले, हे काय होतंय, कशासाठी होतंय. आणि मग मला असं वाटलं की निघावं बाहेर, बघावं काय चाललंय एकंदरीत. आणि मी येते शेतकरी कुटुंबामधून आणि शेतीचे प्रश्न मी जवळून पाहिले, तर पर्यावरणाचे बदल, त्याचा परिणाम कसा होतोय हे जाणून घ्यायचं होतं. सो असंच माझी जर्नी काही प्लॅन नव्हती, फक्त सायकल घेतली आणि निघाली. लोक मला प्रवासामध्ये मदत करायचे, खायला राहायला. आणि अडचणी नक्कीच आल्या. आपली सोसायटी ऍज अ वुमन म्हणून महिलांना इतकं रस्त्यावर प्रवास करताना कधी बघत नाही ना. मी त्यातल्या त्यात मुलगी आणि एका पोरीने असं बाहेर फिरू नये किंवा कशासाठी वगैरे. सो त्या गोष्टी लोकांना पटवून देणं किंवा मला फिरावंसं वाटतंय किंवा मला जाणून घ्यावंसं वाटतंय. आणि सायकल हे अफोर्डेबल मीडियम होतं माझ्याकडे, नाही का, मी ज्या परिस्थितीने येते. आणि लोकांशी कनेक्शन बनवण्याचं पण होतं. सो अशा इतर बऱ्याच अडचणी आल्या, वेदरवाईज असतील, पण त्या होत गेल्या मॅनेज. प्रवासामध्ये बरेच लोक मदत करत गेले.
0: म्हणजे तुझा हा प्रवास तुला अनुभव तर देऊनच जातो, पण काही भन्नाट किस्से पण झाले असतील ना या प्रवासामध्ये?
1: हा नक्कीच. म्हणजे ऍक्च्युली प्रवास अनप्लॅन्ड असल्यामुळे खूप गोष्टी अशा अनप्लॅन्डच व्हायच्या. वेगवेगळे अनोळखी लोक रस्त्यात भेटणं प्रवासामध्ये. मध्यंतरीच्या काळात मी महाराष्ट्रातच प्रवास करायचे, तेव्हा मला बिबट्या दिसला 10 फुटावरनं.
0: बापरे.
1: मी महाराष्ट्र फिरल्यानंतर मी लडाख पर्यंत गेलेली. लडाखच्या प्रवासामध्ये मला तिकडे लँडस्लायडिंग झालेली, तर बर्फाच्या याच्यामध्ये फसलेली होती. आता मी साऊथ इंडियाचा सायकलवर 3 महिन्याचा प्रवास करून आला, तर अशा काळामध्ये मी पहिल्यांदाच अपोजिट विंड फेस केलेली. सो असे काही चॅलेंजेस आणि भन्नाट, म्हणजे हे माझ्यासाठी भन्नाटच एक वेगळ्या पद्धतीचं ऍडव्हेंचर. आणि नदीच्या काठावरती टेंट टाकून राहणं किंवा तिथे जाऊन लोक शेतामध्ये राहतात त्यांच्याकडे जाणं, असं त्यांना सांगणं की मी असा प्रवास करतोय, आणि त्यांच्या घरी बाजूला असा टेंट थांबले आणि त्यांनी प्रश्न विचारून मग असं बरंच जेवायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना छान आपुलकी दिली. तसे बरेच प्रसंग आहेत.
0: म्हणजे तुझा प्रवास नेहमीच ऍडव्हेंचरस होताच आणि आम्हाला ऐकायलाही तो ऍडव्हेंचरस खरंच वाटतोय आणि तू नेहमीच काहीतरी संदेश घेऊन प्रवास करत असते.
1: हा नक्कीच. म्हणजे माझ्या प्रवासात मी खूप मिनिमल गोष्टींमध्ये प्रवास केलाय कारण मी सुरुवातीला जेव्हा निघाली होती मजेशीर गोष्ट म्हणजे मी खूप काही पुस्तकं असे बरेच

0: सामान घेऊन निघाली होती जेव्हा माझा पहिला महाराष्ट्राचा प्रवास झाला होता. नंतर नंतर काही डिस्ट्रिक्ट फिरल्यानंतर मला लक्षात आलं की एवढी गरज पडत नाहीये यार, आपण लोकांसोबत जातोय आणि थांबतोय, रोज दोन कपड्यांमध्ये होऊन जातोय किंवा खूप अशा इतर गोष्टींची गरज पडत नाही. इवन मला पुस्तकं वाचायची पण त्या काळामध्ये इतकी उत्सुकता नाही वाटली, कारण लोकांसोबत बोलताना नवीन गोष्टी शिकायला खूप भेटत होत्या. गरजा मी खूप कमी केल्या, सगळं सोडून दिलं आणि ऑलमोस्ट मी भारतभरातल्या आतापर्यंत 17 ते 18 राज्यातनं प्रवास केलाय. तर 3 ते 4 स्टेटमध्ये प्रवास केलाय आणि माझ्यासोबत सायकलचं रिपेअरचं सामान असतं जे मी स्वतः रिपेअर करते.
1: अरे वा.
0: आणि आपली बॉटल्स जे मोजकं, बाकी मी तर प्लास्टिकचं किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेऊन खात नाही, त्यामुळे माझा मिनिमल प्रवास.
1: म्हणजे खऱ्या अर्थाने इको ट्रॅव्हलर आहेस तू
0: म्हणता येईल. ते मी प्रयत्न करत आहे की इको फ्रेंडली आपली लाईफस्टाईल कशी करता येतील आणि मी स्वतः प्रॅक्ट करत आहे.
1: तू सायकलचा ह्या संस्थेचे फाउंडर डायरेक्टर आहेस, तर ही संस्था कसं काम करते आणि आम्ही सर्वजण ह्या संस्थेशी कसे जोडल्या जाऊ शकतो?
0: हा नक्कीच. सो मी हा सगळा संपूर्ण प्रवास केल्यानंतर मला प्रत्येक वेळी रिअलायझेशन व्हायचं, मी वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघितले, पर्यावरणाविषयी आहेत, आरोग्याविषयी आहेत आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची सगळीकडे एक वेलबिंग डिस्टर्ब झालेली आहे आणि एकंदरीत आपण कुठून ना कुठून खूप अस्वस्थ जगायला लागलोय आणि आपली ही फास्ट लाईफ डे बाय डे होत आहे, कंझ्युमरिस्ट लाईफस्टाईल आहे. यामध्ये मी विचार करायला, प्रवास तर ठीक आहे किंवा मी सायकल लोकांपर्यंत प्रमोट करते ते ठीक आहे, पण यातनं काही इम्पॅक्ट दिसत नाहीये किंवा मी कुठे कंट्रीब्युट करू शकते माझ्या पार्टला घेऊन. मला एक लक्षात आलं की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैलीच ही सगळीकडे इंटरकनेक्टेड आहे वेगवेगळ्या प्रॉब्लेम सोबत. आपण जे काही डेली लाईफ मध्ये कंझ्युम करतो ते कुठून तरी येत आहे, ते निसर्गातून येत आहे आणि ते निसर्गातून येत आहे त्याच्यासाठी बनण्यासाठी खूप एनर्जी लागते. आणि मग माझ्या डोक्यात आलं की हे जे सायकलचं चाकच आहे हेच का मीडियम बनू नये आपल्या कामासाठी. सायकल चाक हे अशा पद्धतीचं एक इनिशिएटिव्ह आहे, आपण चळवळ म्हणूया, ज्यामध्ये मी प्रयत्न करत आहे की लोकांना सेंटर ठेवून हे मीडियम सायकल आपल्या डेली लाईफ मध्ये कसं इंटिग्रेट करता येतील. आपण पाहतोय की सध्या ट्रॅफिक खूप वाढलंय आणि डे बाय डे लोक 2 किलोमीटर 4 किलोमीटर जायचं असेल तर लगेच गाडी घेतात आणि निघून जातात कामाला. तर माझा प्रयत्न आहे की आपण ऍटलिस्ट 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जवळच्या मार्केटमध्ये जायचं असेल, शाळेला किंवा कॉलेजला जायचं असेल, तर सायकलचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपलं तर एक फिजिकल ऍक्टिव्हिटी पण होईल, त्याच्यानंतर फ्युलची गरज नाही पडणार आणि प्रदूषण पण नाही करू. सो अशा काही गोष्टी मधला आपल्याला बेनिफिट दिसून येतं. सो सायकल चाकला नक्कीच आपण सर्वजण या माध्यमातून जुळू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपण सर्वजण आहोत त्या त्या ठिकाणी येऊन ऍटलिस्ट आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामांसाठी जर सायकलचा वापर केला ते आपली जीवनशैली हेल्दी बनवण्यासाठी मदत होईल. आणि माझा हा जो काही प्रोजेक्ट आहे असा स्वतःचा म्हणून नाही, आपल्या सर्वांचा आहे. मी सध्या नागपूर बेस्ड काम करत आहे आणि सायमल्टेनियसली आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये सेफ सायकलिंगसाठी वॉकिंगसाठी. सो यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे लोकांना भीती न बाळगता लोक रस्त्यावरती स्वतंत्र चालू शकले पाहिजे, योग्य पद्धतीने सायकल चालवू शकले पाहिजे, अशा पद्धतीने ऍडव्होकसीचं काम करण्याचा पण मी प्रयत्न करत आहे. तर यामध्ये इतके जास्त लोक जुडू शकतात सायकल चाक इनिशिएटिव्ह सोबत. स्वागत आहे.
1: अरे वा, म्हणजे हा सायकलचा उपक्रम नक्कीच खूप सुंदर आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की श्रोता वर्ग जो आहे युवावाणीचा तो ह्या सायकलचाच्या उपक्रमाला जोडला जाईल. तुझ्या प्रवासाची सुरुवात तू कशी केलीस आणि तुझा प्रवास तू डॉक्युमेंट करतेस?
0: हा, मी आता 3 टप्प्यामध्ये प्रवास केला आहे. सुरुवातीला 1.5 वर्ष आपला महाराष्ट्र फिरले कोविडच्या काळात 2020 ते 2021 आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला शिकायला होते आणि मध्यंतरीच्या काळात मी 5 ते 6 महिन्याचा प्रवास महाराष्ट्रातून मी लडाख पर्यंत केला. त्यानंतर मी आता कांतारी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे केरळला, तिथे शिकायला होती. तिथून मी त्रिवेंद्रम केरळ वरून 3 महिन्याचा प्रवास करत मी नागपूरला महाराष्ट्रामध्ये आला. तर असा 3 टप्प्यामध्ये वेगवेगळा माझा प्रवास झालाय आणि या प्रवासात मी बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन केलंय, मोस्टली व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा लिखाणाच्या न्यूजच्या माध्यमातून काही लोकांनी त्याला सपोर्ट केलाय. 2 wheels 435 days म्हणून एक महाराष्ट्राचा प्रवास केला तेव्हाची एक डॉक्युमेंटरी आहे. तर कसा कसा प्रवास झालाय आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचता येतील त्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून करते आहे डॉक्युमेंटेशन. आणि मी प्रवासाच्या दरम्यान काही असं सर्वे पण केलेलं आहे जे लोक त्या त्या ठिकाणी काय चॅलेंजेस फेस करत आहे, तर त्या पद्धतीचं पण डॉक्युमेंटेशन आहे.
1: मस्तच. प्रवासात आलेल्या अडचणींना तू धैर्याने तोंड दिलं असशीलच, पण कधी वाटलं नाही का ग कि मागे फिरावं, किंवा तुला जेव्हा असं वाटतं तेव्हा तू परत मोटिवेट

0: करण्यासाठी काय करतेस?
1: प्रवास करताना मला खूप कमी वेळा खरं तर वाटलं की मी मागे फिरावं, मला जास्त वेळा वाटलं की मी आणखी पुढे जावं पुढे, म्हणजे कारण मला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत होत्या, वेगळं कल्चर पाहायला भेटत होतं आणि मी शिकत गेले. म्हणजे आपण नेहमी चार भिंतीच्या आतमध्ये शिकतो आणि भूगोलासारखा सब्जेक्ट आपण फळ्यावरती शिकतो. मला आठवते की लहानपणी मला कधीच आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे आणि त्याची जिओग्राफिकली टोपोग्राफी कशी आहे मला कधीच कळायचं नाही, पण जेव्हा मी सायकलने प्रवास करायला लागले तेव्हा मला वेगवेगळे जिल्ह्यांचा परिचय झाला आणि मला आता इतकं छान ते समजायला लागलं की अशा पद्धतीचा आपला विविध निसर्ग संपन्न महाराष्ट्र आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसा रचला गेलेला आहे, डोंगर आहेत, नद्या आहेत, अशा भरपूर गोष्टी समजायला आल्या. त्यामुळे मला ते खूप क्युरियोसिटी वाटली आणि त्यामुळे असं कधी वाटलं नाही की मी घराकडे जावं. याच्यामध्ये आई वडील गावाकडे असल्यामुळे ते कधी म्हणायचे की हा इतका प्रवास कशासाठी वगैरे किंवा परत ये असं मला अधून मधून विचारायचे, पण मी त्यांना सांगायचे की मी करते आहे किंवा त्यांना पण समजून गेलं लोक मला मदत करतायत आणि त्यामुळे आई वडील पण सपोर्टिव्ह होते. म्हणून कुठलाही असा दबाव नव्हता की मी काहीतरी गावाकडे जावं आणि परत हे करावं आणि मला माझं स्वातंत्र्य जगायला भेटलं ऍज अ वुमन, जे आपल्याला कधी भेटत नाही. आपल्याला घराची चौकट पार करतायत कितीतरी मुली आहेत ज्यांच्या आकांक्षा त्यांना पूर्ण करता येत नाही, तर मला ते जगणं भेटलं त्यामुळे खूप वाटलं नाही. मोटिवेशन माझं हेच होतं की प्रवासात जे मला लोक भेटत होते ते खूप शिकवत होते. लोकांपेक्षा मला नेचर म्हणता येतील की निसर्गातनं जितकं ऑब्झर्व करता करता मी गोष्टी शिकले ना, नीड आणि वॉन्ट, माझ्या गरजा किती असायला पाहिजे आणि अशा बऱ्याच गोष्टी हळूहळू शिकत गेले, त्यामुळे तेच माझं एक मोटिवेशन आहे.
0: बरोबर आहे. यात सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की तुझ्या आई वडिलांनी तुझ्या स्वप्नांना पूर्णपणे सपोर्ट केला. आजच्या धकाधकीच्या जगात सगळ्यांचे खूप बिझी रुटीन असतात. टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स वापरणं तर खूपच गरजेची गोष्ट आहे. तर ह्यावर असे काही पर्याय आहेत का ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल? आणि तुला काय वाटतं की आम्ही सर्वांनी अशी एक कोणती गोष्ट करावी ज्याने अगदी कमी प्रमाणात का होईना पण पर्यावरण संरक्षणासाठी मदत होऊ शकेल?
1: मी संदेश देण्यापेक्षा मी माझ्या प्रॅक्टिस मधून काय करते ते सांगते जे आपले श्रोते वर्ग घेऊ शकते. की मी 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मोस्ट ऑफ द जे काही माझे काम आहेत ते मी सायकलनं करते. मला मार्केटला जायचं आहे भाजीपाला आणायला, कुठलीही कामं लोकांना कुणाला भेटायला जायचे ते मी सायकलचा वापर करते. मला इमर्जन्सी किंवा लवकर जायचं असेल तर मी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर करते, जे पब्लिक आपल्या बसेस असतात त्यांचा. सो इतकं जरी केलं तरी बऱ्यापैकी आपण जे आज ट्रॅफिक आहे किंवा पोल्युशन वाढलंय ते थोडं कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कारण आज आपण अशा घडीला पोहोचलो आहोत ना, आपण खूप किती प्रयत्न केले तरी ते पिढ्यानं पिढ्या कमी होणार नाही इतकं क्लायमेट चेंज इम्पॅक्ट वाढलेला आहे. तर आपण छोटा पार्ट आहोत पर्यावरणामधला, जसे इतर क्रिएचर्स आहे नेचर मधले. तो ऍटलिस्ट आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावणं आणि ते जगवणं इतकं जरी केलं आणि आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचे थर झाले, डोंगर उभे होत आहेत, आपण जर प्लास्टिक जितकं जास्त रिड्यूस केलं, कापड्या पिशव्यांचा वापर केला आणि होता होता आपण जर प्रयत्न केले की माझ्या गरजा इतक्या मला गरज नाहीये एवढ्या मोठ्या वस्तूंची एवढ्या गोष्टींची, हे जर आपण हळूहळू अनालिस करायला लागलो की मला असं वाटतं की आपण खूप गोष्टी कमी करू शकतो आणि यातूनच पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकतं. आणि हे एका दिवसात बदलणार नाहीये, हे आपल्याला रोज प्रॅक्टिस मधून आणावं लागेल तेव्हा कुठे आपण त्यातला बदल बघू शकतो.
0: नक्कीच प्रणाली, तुझ्या कार्याबद्दल आणि प्रवासाबद्दल जाणून घेऊन खूप अभिमान वाटतोय. तुझा प्रवास असाच चालू राहो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो. तू आलीस युवावाणीमध्ये त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि किती अर्थपूर्ण गप्पा झाल्या आपल्या, आयुष्याबद्दलचा खरंच एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
1: उत्कर्षा तुझ्यासोबत बोलून पण खूप मला छान वाटलं आणि युवावाणीच्या श्रोत्यांनी माझा प्रवास ऐकत आहे त्यासाठी सुद्धा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे मनपूर्वक आभार. थँक्यू आणि आपल्या सर्वांना पर्यावरण दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
0: थँक्यू प्रणाली. तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या भागात ऐकली सोशल ऍक्टिव्हिस्ट सायक्लिस्ट प्रणाली चिकटे हिची मुलाखत. कार्यक्रमात झाली आहे आता एका छोट्याशा सॉन्ग ब्रेकची वेळ. आता ऐकूयात एक छानसं गाणं.

मित्र मैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित पनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय बाय.

युववाणी कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप्स सहित.

0: संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: पुरस्कार पोर्टल पर ऑनलाइन ही स्वीकार की जाएंगी। भारत एशिया कप अंडर 18 हॉकी टूर्नामेंट के फाइनल में पहुंच गया है। जापान के काका मिगाहारा में आज सेमीफाइनल में भारत ने पाकिस्तान को 5-3 से हरा दिया। भारत की ओर से आशीष तानीपुरती ने 4 गोल किए, शाहरुख अली ने 1 गोल किया। फाइनल में कल भारत का सामना जापान से होगा। इससे पहले अंडर 18 लड़कियों की टीम सेमीफाइनल में चीन से पराजित हो गई। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागपूरसह संपूर्ण विदर्भात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा। व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय। आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज। विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी। शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा आता जिल्हाधिकारी स्तरावर होणार। आणि 9 जून पर्यंत संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। जागतिक पर्यावरण दिन आज साजरा केला जातो आहे। पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच जागतिक तापमान यासारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाच्या दिनाची संकल्पना आहे। ऐकूया याविषयी विशेष रिपोर्ट आमच्या प्रतिनिधीकडून।
3: पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या। निसर्गापासून प्रेरणा घेऊन हवामान बदलाशी लढा देण्यासाठी आणि भविष्यासाठी काम करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचं आवाहन त्यांनी केलं। शहरातील पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून येत्या वर्षभरात 5 लाख रोपट्यांचं वृक्षारोपण करण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली आहे। या उपक्रमाचा आरंभ सुयोगनगर इथल्या उद्यानात महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून करण्यात आला। ठाकरे यांनी यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचं महत्व अधोरेखित करत नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं। वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। रामटेकच्या संस्कृत विद्यापीठामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांच्या हस्ते बकुळ वृक्षाचं रोपटं लावण्यात आलं। वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील माहुली इथले निखिल चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनासाठी 1000 सीड बॉल्स तयार करून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला। अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। क्लीन लोणार, ग्रीन लोणार आणि एक घर एक झाड या संकल्पनेतून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील सर्व 33 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 193 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा आरोग्य संस्थांमार्फत विविध पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीपर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। वर्धा जिल्ह्यातील देवळी इथल्या SSNJ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त NCC आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे माजी खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्राध्यापक विवेक देशमुख यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला। आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी संस्कृती बेलोंडे।
2: भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबईत झालेल्या बैठकीच्या द्वैमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। रेपो दर 5.25% कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता मल्होत्रा यांनी वर्तवली। मात्र सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत तुलनात्मक दृष्ट्या चांगल्या स्थितीत असल्याचं मल्होत्रा यांनी म्हटलं आहे।
4: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड हैं। जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं, दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं। ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे।
2: विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार

0: साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली. विधान परिषदेच्या स्थानिक पदाधिकारी निवडणुकांमध्ये कुठलाही दबाव तंत्राचा वापर झाला नसून भाजपाकडे 70% अधिक मताधिक्य असल्यानं त्या एकतर्फीच होत्या. त्यामुळे उमेदवारांनी माघार घेणं हे लोकशाहीत चांगलं उदाहरण आहे असं भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांना सांगितलं. राज्यात दगडापासून वाळू निर्मितीचे प्रकल्प सुरू असून कोराडी आणि खापरखेडा इथं प्रकल्पातील राख नागपूर जिल्ह्यात बंद पडलेल्या दगडखाणीत आणली जाणार आहे आणि त्या माध्यमातून कोराडी आणि महादुला इथं मोकळ्या झालेल्या जागांवर बांबू वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर वर्धा गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक अविरोध झाल्यानं संबंधित क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता तात्काळ रद्द करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. आचारसंहितेमुळे विकास कामं, रस्ते दुरुस्ती आणि जनकल्याणकारी योजनांवर परिणाम होत असल्यानं त्वरित निर्णय घ्यावा असं त्यांनी पत्रात म्हटलंय. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी स्वीकारली.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य शासनानं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता MLRC नियमांतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी केली असून शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हे अधिकार महसूल मंत्र्यांकडे होते, मात्र आता ते विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयामुळे नदीकाठच्या शासन मालकीच्या अथवा इतर सरकारी जागांवरील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा स्थानिक पातळीवर शिबिर घेऊन करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मंत्रालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. वर्ष 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यांच्यातील 7 वाड्या अशा 15 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतेही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही. त्यामुळे या गावांचं गाव नकाशे, 712 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. भंडारा इथं अन्न आणि औषध प्रशासनानं पतंजली सेंटरवर धाड टाकून आक्षेपार्ह दावे करणारी 15 प्रकारची औषधं जप्त केली आहे. मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि लैंगिक समस्यांवरील उपचारांचे दावे आढळल्यानं 29,792 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ न्यायालयीन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भित्तीचित्राचं तसंच नूतनीकरण झालेल्या मध्यवर्ती सभागृहाचं उद्घाटन उद्या 6 जून रोजी संध्याकाळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती AS चांदूरकर, श्री चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे उपस्थित राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं महाडीबीटी पोर्टलवरून खरीप बियाणं वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ अर्ज करण्याचं आवाहन केलंय. सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या पिकांच्या प्रमाणित बियाण्यांचा लाभ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर दिला जाणार आहे. विदर्भात या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी बुलढाणा आणि वाशिम वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर राहिलं. काल सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 42.9 दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान 9 जून पर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आज देखील अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ इथं वादळाची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि

परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालकवाहक, विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरसह संपूर्ण विदर्भात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा आता जिल्हाधिकारी स्तरावर होणार. आणि 9 जूनपर्यंत संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा

0: नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
1: पॉलिमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है अभी. जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेने आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
2: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत

कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगर विकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आत्तापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGSद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व ST स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानकं आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच ST बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच ST महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढं सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, भारत देश हा शांतताप्रिय देश आहे। असं असलं तरी कोणत्याही देशाची संरक्षण सिद्धता ही त्या देशाची खरी शक्ती असते। संरक्षण क्षेत्रात अधिक महत्त्वच दिलं नाही तर त्यामध्ये अनेक आमूलाग्र बदलही घडवून आणले आहेत। देशाच्या संरक्षण सामग्रीतलं आत्मनिर्भरता असो किंवा संरक्षण सामुग्रीची निर्यात असो किंवा कोणत्याही कारवाईला दिलेलं थेट प्रत्युत्तर असो, देशाच्या या संरक्षण सिद्धतेविषयी आणि अंतर्गत सुरक्षेविषयी गेल्या 12 वर्षातील प्रवासाविषयी अधिक माहिती देताना माजी लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे सांगतात।
1: भारत आता हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा म्हणजे रिॲक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा देश राहिलेला नाही, तर तो आक्रमक कृती करणारा प्रोएक्टिव्ह देश बनलेला आहे। त्याचं धोरण आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरून धोरणात्मक आक्रमकतेकडे जात आहे। पूर्वी भारताचं धोरण हे प्रामुख्यानं संरक्षणात्मक आणि सीमेवर शांतता राखण्यापुरतं मर्यादित असायचं, मात्र नरेंद्र मोदी यांच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे। उरी द सर्जिकल स्ट्राईक असो, बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो किंवा 2025 ऑपरेशन सिंदूर, हे सरळ सरळ त्या ठिकाणी दाखवतं की आता भारतानं दहशतवादाविरुद्ध आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आक्रमकतेचं धोरण स्वीकारलेलं आहे। दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आता जागतिक स्तरावर सुद्धा मान्य होऊ लागलेली आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत आता 2.5 फ्रंट ऑफ वॉरला सामोरं जाण्यासाठी तयारी करतोय। चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तो संपूर्णतः तयारी करतोय आणि त्या अनुषंगानं आपली लष्करी क्षमता त्याचबरोबर पायाभूत सुविधा या वेगानं तो बळकट करतोय। लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सीमेवर झालेले रस्ते असो किंवा अत्यंत महत्वाचे असे बोगदे आणि हवाई पट्ट्यांचं जाळं, हे या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतं की भारत आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करतोय। आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या निर्मितीच्या माध्यमातून लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांडच्या दिशेनं टाकलेलं भारताचं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे। अग्निपथ स्कीम त्या ठिकाणी असो किंवा 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरच्या अनुषंगानं ऑपरेशन सुदर्शन चक्रच्या अनुषंगानं सुद्धा भारतानं मजबूतपणे तयारी केलेली आहे। एकूणच सगळा विचार करता 21व्या शतकातली सामरिक आव्हानं लक्षात घेता भारत सुद्धा कुठेच कमी नाही आणि त्या अनुषंगानं मागच्या 12 वर्षांमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे डेव्हलपमेंट हे भारताच्या संरक्षणाला बळकटी देणार आहेत असं जर आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही।
0: श्रोते हो, पहलगाम हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कडक कारवाई केली। दहशतवाद विरोधात आपण जागतिक मंचावरही सातत्याने आवाज उठवला आहे। जगातील दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचं एक प्रकारे भारत नेतृत्व करत आहे, त्याविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले।
1: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं होल ऑफ नेशन अप्रोचचा वापर केलेला आहे, म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांचं अत्यंत प्रभावीपणे एकत्रीकरण केलेलं आहे। सीमेवरची लष्करी कारवाई आणि जागतिक मंचावरचा राजनैतिक दबाव ही भारताची एक नवीन शक्ती आता समोर त्या ठिकाणी येते। ऍक्टिव्ह डेटरन्स म्हणजेच आक्रमक प्रतिकाराचा भारत आता चांगल्या प्रकारे उपयोग करतोय। पहलगाम सारख्या बॅड हल्ल्यानंतर आपण जी तत्परता दाखवली ती भारताच्या नवीन लष्करी सिद्धांताला म्हणजेच मिलिटरी डॉक्ट्रीनला एक प्रकारे अधोरेखित करते। शत्रूला आता कळून चुकलेलं आहे की भारतावर हल्ला केल्यास त्याची किंमत ही केवळ सीमेवरच नाही तर पाकिस्तान सारख्या राष्ट्राला त्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मोजावी लागलेली आहे। ही राजकीय इच्छाशक्ती ही गेल्या 12 वर्षांमधली भारताच्या संरक्षणाच्या अनुषंगानं आणि दहशतवादाविरुद्धची एक सर्वात मोठी उपलब्धी आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं नसणार आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे दहशतवादाचं जागतिकीकरण रोखण्यामध्ये भारतानं अत्यंत महत्वाची अशी नेतृत्वाची भूमिका अदा केलेली आहे। युनायटेड नेशन्स, क्वाड, G20 किंवा एस

0: सीओ सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी आणलेलं आहे. गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा कुठलाही फरक नसतो हे वेळोवेळी भारत जगाला पटवून देतोय आणि जगाला सुद्धा आता हा भारताचा मुद्दा मान्य होतोय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतानं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं. भारतानं राजनैतिक मार्गांचा वापर करून दहशतवादाला अर्थ पुरवठा करणाऱ्या देशांची, ज्यामध्ये पाकिस्तानचा महत्वाचा समावेश आहे, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या काही वर्षांमध्ये कोंडी केली होती. याचमुळे पाकिस्तान सारखं राष्ट्र आर्थिक आणि राजनैतिक दृष्ट्या कमकुवत झालेलं आपल्याला दिसतंय.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण साहित्याची निर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. देशाने याही क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात आपण संरक्षण सामुग्रीची आयात करणाऱ्या देशाकडून निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. देशाच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाविषयी बोलताना लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं,
0: आत्मनिर्भर भारतचा मंत्र मनाशी बाळगून भारत हा आता केवळ जगामधला सर्वात मोठा संरक्षण सामुग्री करणारा आयातदार राहिलेला नाही, तर तो एक उदयोन्मुख निर्यातदार देश बनलेला आहे. मेक इन इंडिया पासून भारतानं आत्मनिर्भर भारतचा पल्ला अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 100% एफडीआयची तरतूद असो किंवा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या डिफेन्स ऍक्विजिशन प्रोसिजरमुळे भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. आता आपण INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका, तेजस सारखी LCA म्हणजेच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि प्रचंड सारखी LCH म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारतामध्येच तयार करत आहोत. निर्यातीमध्ये सुद्धा भारतानं ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे. भारताची संरक्षण निर्यात आज अब्जावधी डॉलर्सच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. फिलिपिन्सला केलेली ब्रह्मोज क्षेपणास्त्रांची निर्यात असो किंवा आर्मेनियाला दिलेली पिनाका रॉकेट सिस्टम असो आणि स्वाती रडार ही भारताच्या बदलत्या क्षमतेची उदाहरणं आहेत. जगामधल्या 80% सुद्धा जास्त देशांमध्ये आज भारताकडून संरक्षण साहित्य हे एक्सपोर्ट केलं जात आहे आणि भारताच्या या संरक्षण सामग्रीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे एक्सेप्टन्स म्हणजेच त्याला स्वीकारार्हता, त्याचबरोबर त्याला एक प्रकारे स्वागतार्ह बाब म्हणून मानली जाते. सामरिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे कारण संरक्षण साहित्याची निर्यात ही केवळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीये तर आयातदार देशांशी आपले स्ट्रॅटेजिक टाईज म्हणजेच सामरिक संबंध सुद्धा मजबूत करते. यामुळे हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताचं भूराजकीय वजन हे लक्षणीयरित्या मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच भारत हा 21व्या शतकामधला आता सामरिक दृष्ट्या महत्वाचा डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उदयात येतोय, हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण व्यवस्थेत बाह्य संरक्षणाबरोबरच अंतर्गत संरक्षणालाही अनन्यसाधारण महत्व आहे. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. गेल्या 12 वर्षात या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली. आज त्यामुळे देशाच्या अनेक भागात शांतताही आहे आणि तिथले प्रकल्पही मार्गी लागलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी.
2: गेल्या 12 वर्षामध्ये नक्षलवादी विचारांच्या आडून सुरू असलेला दहशतवाद नेस्तनाबूत करायला, दहशतवाद संपवण्याला सरकारने कडक पावलं उचलली, ज्याचा फायदा तेथील जनतेला झालाय. देशातील अंतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. 12 वर्षामध्ये केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपवण्यासाठी असल्यामुळेच नक्षलवादी चळवळीत असलेले भले भले नक्षलवादी ज्यांच्या डोक्यावरती अनेक बक्षिसं लावण्यात आली होती, ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांना ठार मारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत होतं, असे नक्षलवादी, जहाल नक्षलवादी हे सरकारला शरण आले. दंतेवाडा इथे मोठी कारवाई झाली. जवळजवळ 40+ किंबहुना दर टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण गेले. नक्षलवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता भूपती हा कम्युनिस्ट विचारसरणीचा असला तरी तो नक्षलवादी चळवळीतून वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत होता, त्यालाही शरण यावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळ ही रोखण्यात आणि नक्षलवादाच्या आडून जो दहशतवाद होता तो संपवण्यात शासनाला यश आलेलं आहे. आजही नक्षलवादी हे खऱ्या अर्थाने, नक्षलवादी विचार हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे. आणि दहशतवाद्यांच्या हाती गेलेली

0: नक्षलवादी चळवळ आज रोखली गेलेली आहे. महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमधला नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे. हा ज्याप्रमाणे नक्षलवादाचा धोका किंवा नक्षलवादाच्या विचारांच्या आडून दहशतवादाचा जो धोका होता तो सरकारने गेल्या 12 वर्षात कडक धोरण अवलंबून मोडून काढला, जनतेला विश्वास दिला आणि जनतेला भयमुक्त जगण्यास चांगलं वातावरण निर्माण करून दिलं.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराचा आधार घेणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांना लोकशाही व्यवस्थेत आणण्यात केंद्र सरकारला मोठं यश मिळालेलं आहे. अष्टलक्ष्मी असं संबोधलं जाणाऱ्या या राज्यांना रस्ते, रेल्वे अशा विविध माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात आलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 12 वर्षात झालेल्या कामांबाबत प्रसाद मोकाशी म्हणाले,
0: ईशान्येकडील डोंगराळ भागामध्ये तेथील जनता, तेथील अनेक पिढ्या या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात. ह्या टोळ्या ह्या अनेकदा भारताच्या आपल्या देशाच्या विरोधातच काही कारवाया करताना अनेकदा दिसून आल्या. त्याच्यामुळे ईशान्येकडील राज्य, सीमावर्ती भागातील राज्य ही नेहमी अशांत आणि धोकादायक अवस्थेत होती. केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षामध्ये इथल्या टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुण पिढीला रस्ते असतील, रेल्वे असतील, यांची मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील उद्योगाला, तेथील व्यवसायाला, तेथील नैसर्गिक संपत्तीमधून उभ्या राहिलेल्या उद्योगाला चालना दिली आणि ह्या टोळ्यांमधील तरुण पिढीला आश्वस्त केलं की जेणेकरून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील. केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे उभारलं, रस्त्यांची चांगली डागडुजी केली, रस्ते मोठे केले, त्याच्यामुळे ईशान्येकडील आतील भागामध्ये जाणं सोयीचं झालं. तेथील लोकांना शिक्षण, आरोग्य ह्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून तेथील जनता ही मोठ्या प्रमाणात भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागली. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणारी तिथली पिढीही देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेली आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरवू पाहणाऱ्या टोळ्यांचा बिमोड झाला. आता ईशान्येकडील राज्यही भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याच्या तयारीत अनेकदा दिसतात. ईशान्येकडील राज्यांची माहिती देशाच्या अन्य राज्यातील जनतेला होऊ लागलेली आहे. तेथील उद्योगाची, तेथील व्यवसायाची ओळख, तिथल्या संस्कृतीची ओळख ही आता अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागलीय. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाच्या सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी अजून सुरू केलेली दिसत नाही. जी सुरू केलेली आहे त्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत कागदोपत्री होतीये, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेला सरकारी योजना अति ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि दुर्गम भागातील जनतेला या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रात देशाच्या सीमांचं रक्षण हे अग्रक्रमाने येतं. देशाच्या सीमावर्ती भागामध्ये याआधी विकास कामं केली जात नव्हती. व्हायब्रंट व्हिलेज सारख्या योजनांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये विकास कामं करण्यात आली. तिथल्या लोकांना विविध सुखसुविधा पुरवण्यात आल्या. त्यायोगे तिथं नागरिकांचं चलनवलन वाढलं, त्यामुळे देशाच्या सीमा अधिक मजबूत झाल्या. सार्वभौम देशांना आपल्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. हा एक निरंतर विकासाचा प्रवास आहे. गेल्या 12 वर्षात आपण देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेमध्ये अधिक सजगता, सज्जता आणि आत्मनिर्भरता याचा अवलंब केलेला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्यही अधिक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात राहो यासाठी ही तजवीज आहे. त्या आधारे आज जागतिक मंचावरही भारताचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे. बलसागर भारत हो याचे मूर्त वास्तव आपण आज याच आधारे जगत आहोत. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एकशे 2.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
7: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
6: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
7: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
6: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
7: मोबाईल 9887086490.
6: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
8: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
5: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
9: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
6: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
9: सूक्ष्म अन्न द्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी.
6: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
9: किंमत कमी, उत्पन्न नामी.
6: संपर्क 950-377-47-97.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम ऐकूया. आपलं घर आपलं वावर.

आपलं घर आपलं वावर ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू भगिनींना मृणालिनी दहीकरचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, आज जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिन 2026 ची मुख्य संकल्पना म्हणजेच थीम आहे हवामान कृती, क्लायमेट ॲक्शन. पृथ्वीच्या ढासळत्या वातावरणावर आणि तातडीने उचलल्या जाणाऱ्या पावलांवर लक्ष केंद्रित करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे आणि हरित अर्थव्यवस्थेला चालना देणे. संत साहित्य जन्मले ते निसर्ग सहवासातच. जगद्गुरु संत तुकारामांनी अभंग रचले, भंडारा डोंगरावर समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला. शिवथर घळीत माऊलींचे चैतन्य आहे ते अजान वृक्षाजवळ, असे आमचे पर्यावरणाशी भावनिक नाते आहे. जगद्गुरु संत तुकाराम वृक्षवेलींना सोयरे मानतात. मानवी जीवनास संजीवक अशा वृक्षांच्या जोपासनेसाठी निसर्ग संरक्षण संवर्धन संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रुजविले गेलेत. मानवाच्या पहिल्या श्वासापासून जन्मभर पर्यावरणाचे भान आम्ही राखतो असे महत्त्व जाणणारा भारत हा एकमेव देश आहे. आज पर्यावरणाची व्याख्या केली जाते ती आपल्या सभोवतालची परिस्थिती. यामध्ये पृथ्वीवरील सर्व सजीव, मानव, प्राणी, वनस्पती आणि निर्जीव हवा, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश हे सर्व घटक येतात. त्यांच्यावरच हे मानवी जीवन आणि इतर सजीव अवलंबून असतात.

पण विकास साधण्यासाठी सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, मग कुठे वादळ वारे रणरणते ऊन तर कुठे थंडी असते, याचे घातक परिणाम समस्त जगावर होते. विकास करताना पर्यावरण संतुलन राखणं हा जागतिक प्रश्न आहे. कोणी किती खोलवर खाणी, तेलविहिरी खणाव्यात, डोंगर खणावेत, बांधकामे करावीत, नदीचे प्रवाह बदलणे, समुद्र किनारे सुरक्षित कसे ठेवावे, अणुऊर्जेने निसर्ग धोक्यात कसा आणू नये, सौर ऊर्जेचा वापर सर्वच देशांनी कसा वाढवावा, यावर जागतिक ऐक्य मंथन सुरू आहे. भारत रासायनिक खत वापर किमान करून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. इथे घातक प्लास्टिक वापराला बंदी करणे, सौर ऊर्जा निर्मिती अगदी घरापर्यंत आणली, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे, यासाठी मेट्रो पण होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था लोकसहभागातून वृक्षारोपण चळवळ यशस्वी करतायत. घरोघरी सोसायटीत वृक्ष संवर्धन होत आहे. पर्यावरण विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केलाय. स्वच्छ भारत हे अभियान सुरू केलंय. वाचवूया प्रत्येक थेंब पाण्याचा आणि प्रत्येक कण अन्नाचा, हे आमचे ब्रीद. पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन पवित्र, उदात्त, निरपेक्ष आणि विशाल आहे. आमचेच नाही तर जगाचे हित बघतो. आमचे पर्यावरण धोरणाचे ध्येय हेच आहे की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग् भवेत्. वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण. करूया त्यांचे रक्षण, राखू पर्यावरणाची शान. तेव्हा जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. श्रोते हो, आत्ताच आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती ऐकलीत. संकलन होतं मृणालिनी दहिकर यांचं.

0: आपलं घर आपलं वावर कार्यक्रमात आता ऐकूया विडूळ फॉर्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे चेअरमॅन विडूळ तालुका उमरखेड येथील रामेश्वर रामचंद्रजी बिच्चेवार यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो आज आम्ही विडूळ तालुका उमरखेड इथे आलेलो आहोत आणि विडूळ येथे विडूळ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे चेअरमन रामेश्वर रामचंद्रजी बिच्चेवार यांच्याशी आज आपण बोलूया त्यांच्या कंपनीविषयी आणि त्यांनी जो एक अभिनव प्रयोग हाती घेतलेला आहे किंवा त्यांच्या गावाच्या पुनरुत्थानासाठी त्यांच्या व्यवसायाच्या पुनरुत्थानासाठी आणि त्यांच्या गावातील युवा शेतकऱ्यांच्या हितासाठी जो एक विचार त्यांच्या मनात त्यांनी रुजवलेला आहे त्याविषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया. रामेश्वरजी नमस्कार.
2: नमस्कार.
1: रामेश्वरजी आम्हाला हे सांगा की ही विडूळ फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करायचं कसं काय डोक्यात आलं तेव्हा?
2: आम्ही आमच्या जे काही तरुण शेतकरी आहेत यांच्या समूहातून हा विषय समोर आला पण याच्यामागं मोठी भूमिका अशी होती की माझ्या गावाची परंपरा नागवेलीची तसेच हळदीची या दोन्ही परंपरेला अनुसरून आम्ही या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. पण या अगोदर आम्ही 2012 कृषिकृपा शेतकरी स्वयंसहायता गटाची स्थापना केली. त्याचा उद्देशच असा होता की नागवेली या पिकावर विशेष मूल्यवर्धन होणं अपेक्षित आहे आणि नागवेलीची शेती जी आता लुप्त अवस्थेत जात होती त्या परंपरेला मोठ्या स्वरूपात नेणे ही आमची भूमिका होती. सोबत याच पिकाच्या माध्यमातून आपला जिल्हा आत्महत्याग्रस्त जे घोषित झाला आहे तो आत्महत्याग्रस्त मुक्त व्हावा हा आमचा एक प्राथमिक उद्देश होता. त्यामुळे आम्ही त्याचाच विडा उचलून या कंपनीची स्थापना केली 1 डिसेंबर 2020.
1: रामेश्वरजी आपण हे सांगितलंय की नागवेल म्हणजे खायची पानं विड्याची पानं तर या विड्याच्या पानांची शेती तुमच्या गावामध्ये काही दशकांपूर्वी किंवा 100-100 वर्षांपूर्वी होत होती तर किती प्रमाणात व्हायची तेव्हा शेती?
2: दशक म्हणण्यापेक्षा आमची परंपरा 250-300 वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा आता प्रश्न उभा होतो की तुम्हाला लक्षात कसं आलं? आमच्या गावातली जी जुनी जाणती 90-93 वर्षाची जी जुनी माणसं आहेत जी आजही नागवेलीची शेती करतात त्यांच्याजवळून आम्ही ही माहिती घेतली. त्यांनी आम्हाला सांगितलं की ही परंपरा आमच्या वडिलांनी आम्हाला दिली आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना दिली. असा एकंदरीत त्यांच्यासोबतचा संवाद आणि त्या संवादाला अनुसरून एक 250-300 वर्षाचा इतिहास उभा होतो. त्यावर आम्ही एक आमच्या गावाचा इतिहास लिहिला त्या काही प्रबंधकांच्या माध्यमातून मार्गदर्शनामध्ये आणि तो इतिहास कृषी विभागाच्या माध्यमातून आदरणीय स्वप्नीलजी कापडणीस साहेब यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतला सुपूर्द केला तथा महसूल विभागाला सुपूर्द केला. हा आमचा त्यामागचा परंपरेचा विषय होता. बरोबर. तर या विषयानंतर पुढे कार्य चालू झालं. आदरणीय कापडणीस साहेब तथा आदरणीय अमोलजी येडगे साहेब तत्कालीन कलेक्टर आमच्या जिल्ह्याचे यांचा या विषयामध्ये मोठा पुढाकार होता. त्यांना आम्ही ज्यावेळेस हा विषय सगळा सांगितला सांगण्यामध्ये सुद्धा आणखी एक अधिकारी आहेत आदरणीय नवनाथजी कुळपकर जे तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी होते त्यांनी आम्हाला मोठा आधार दिला. त्यांच्या आधाराच्या आधारावर कलेक्टर साहेबांसमोर हा विषय प्रमोट केला आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर अभ्यास करून आमचे काही जे काही छोट्या मोठ्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्यांवर त्यांनी बोट ठेवला. आम्ही त्या त्रुट्या दुरुस्त केल्या. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये शासकीय रिसर्च सेंटरला सुद्धा संपर्क केला. आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला सुद्धा संपर्क केला आणि हा प्रस्ताव एक रितसर तयार करून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मसाले महामंडळ भारत तथा आयुष मंत्रालय भारत सरकार या दोन्ही डिपार्टमेंटला पाठवण्यात आला. त्या डिपार्टमेंटला पाठवल्यानंतर त्या डिपार्टमेंटच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी असा रिप्लाय दिला की आपण याचे एक व्यवस्थित पुरावे दाखल करावे तथा आदरणीय त्यांचं पण नाव घेणं इथं अपेक्षित आहे डिगांबरजी मोकाट साहेब डॉक्टर डिगांबरजी मोकाट जे भारत आयुष मंत्रालय भारत सरकारचे आपले संचालक आहेत त्यांनी इथं स्वतः प्रवास केला. प्रवास करून नागवेली शेती आजची पाहिली त्या शेतीवर अनुसरून त्यांनी सुद्धा या विषयाला प्रामुख्यानं आपण स्थान मिळवून देऊ आणि याच्यावर आपण शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळवू या उद्देशाने त्यांनी शब्द दिला आणि पुढेही कार्य चालूच आहे त्याचं.

0: आता मला रामेश्वरजी हे सांगा की नागवेल ही हा जो आपण एक वनस्पती म्हणून किंवा औषधी वनस्पती आयुर्वेदामध्ये उल्लेखही आहे त्याचा बऱ्याच वेळा, आणि आपण आजीबाईंच्या बटव्यामध्ये सुद्धा लहानपणापासून ही गोष्ट पाहत आलो आहे, या पिकावर लक्ष केंद्रित करताना त्याचं काय करता येईल, म्हणजे को प्रॉडक्ट कोणते करता येईल हे लक्षात कसं आलं?
1: आपल्या आजूबाजूला परंपरा आणखी एक मोठी आहे. आई रेणुकादेवीला आपण नैवेद्य म्हणून तांबूल वाहतो, तो तांबूल फ्रेश असतो तिथला, ते ट्रेडिशनल पद्धतीनं आज तिथं कार्य चालू आहे. आम्ही या तांबुलाला ड्राय या स्वरूपात मार्केटमध्ये आणण्याचा विचार केला. एकूण 17 कंटेंट, 17 पैकी एक केसर पण आहे जे महत्त्वाचा भाग आहे. आम्ही तांबूल बनवला, तांबूल बनवण्यासाठी आम्हाला एका पर्टिक्युलर टेस्ट होण्यासाठी 5 वर्ष लागले. 5 वर्षाचा एक मोठा काळ गेला. 5 वर्षामध्ये खूप वेळा ते त्याची रेसिपी बदलणे आले, त्यांना त्याची प्रक्रिया बदलणे आला. आम्ही आत्ता सध्या तरी मॅन्युअली बनवतोय, ह्युमन मेड. अशा स्थितीमध्ये तांबूल आम्ही एका पॅकिंग स्थितीमध्ये आणला. या तांबुलाच्या उत्पादनावर जे आम्ही मूल्यवर्धन केलं नागविलीचं, यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं एक वार्षिक उत्पन्न कॉन्स्टंट झालं. कॉन्स्टंट झालं म्हणजे आजच्या तारखेमध्ये जे 3-4 लाख रुपये शेतकरी खूप मेहनतीवर घेत होता, त्याला 3-4 लाखावरून आम्ही 15 लाख रुपयावर नेण्यामध्ये यशस्वी झालो. आता तांबुलाचा प्रकल्प आमचा अस्तित्वात येण्यासाठी आदरणीय तत्कालीन कलेक्टर डॉक्टर पंकजी आशिया यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही तांबूल हा प्रोडक्ट लोकार्पण पण केला आपल्या जिल्ह्याला. तसेच इंटरनॅशनल टर्मरिक कॉन्फरन्समध्ये आदरणीय बाळकृष्ण आचार्य बाळकृष्ण यांच्याही मार्गदर्शनामध्ये हा उत्पादन लोकार्पण झालेला आहे मुंबईला. तर आता आम्ही प्रकल्प लावण्याच्या कदारावर आहे, त्याचे सगळे प्रायमरी सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आणि आमचा प्रकल्पाचा अहवाल जिल्हा नियोजन समितीला DPDCला दाखल पण आहे. आदरणीय पालकमंत्री महोदयांनी याच्यावरही समाधानकारक उत्तर दिलं, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो की नाविन्यपूर्णमध्ये हा प्रकल्प आम्ही पूर्ण करू आणि त्या स्तरावर आता एक एक टप्पा पुढे जाणं चालू आहे.
0: रामेश्वरजी, आता हे तांबूल बनवण्यानंतर बनवताना तुम्ही कंटेंट्स जे वापरलेले आहे त्याच्यामध्ये फूड इंडस्ट्रीचा सुद्धा विषय येतो, म्हणजे तुम्हाला अन्न आणि प्रशासन विभागाचा सुद्धा बरेचदा तुम्हाला NOC वगैरे घ्यावं लागले असेल. आणखी कोणकोणत्या टप्प्यातून जावं लागलं आणि त्याची क्वालिटी दर्जा चांगला राहावा यासाठी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागलं?
1: नक्कीच, हा सुंदर प्रश्न आहे. ज्यावेळेस आपण कुठलंही फूड मार्केटमध्ये आपण प्रदर्शित करतो किंवा लोकार्पण करतो, विक्रीसाठी आणतो, त्यावेळेस आपल्याला भारत सरकारच्या बऱ्याचशा विभागांच्या परमिशन घ्याव्या लागतात. त्यामध्ये प्राथमिक परमिशन FSSI येते, पण FSSI परमिशन घेण्याच्या अगोदर आपल्याला बऱ्याचशा टेस्टही कराव्या लागतात. त्या टेस्ट आमच्या स्वतःच्या लॅब आहेत. आमची एक लॅब मुंबईला आहे, थेटाबेटा अनुलग्रुदम प्रायव्हेट लिमिटेड, आणि दुसरी जे असोसिएट लॅब आहे आमच्यासोबत ती आहे क्वालिकेम लॅबोरेटरी नागपूर. या दोन लॅबोरेटरीच्या रिसर्चच्या नंतर आम्ही आमच्या या उत्पादनाला एका लेवलला नेऊ शकलो आणि त्यानंतर आम्ही आमच्या FSSI परमिशन्स कंडक्ट केल्या. त्या परमिशन्स कंडक्ट करून आज आमचं जे उत्पादन आहे 2 महिन्याच्या ड्राय फर्मेंटेशन नंतर आम्ही 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीवर मार्केटला आम्ही त्याला प्रदर्शित करणार आहोत.
0: तर आता म्हणजे आपण असं म्हणूया की आता अंतिम टप्प्यावर ही गोष्ट आता येत आहे, नाही का? आता या गोष्टीचा फायदा तुमच्या विभागामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये नागवेलीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे होणार आहे?
1: नक्कीच, या परिस्थितीचा फायदा आणि या मूल्यवर्धनाचा फायदा आम्ही आमच्या स्तरावर आमच्या तत्कालीन पार पडलेल्या EGM नागवेलीचा MSP डिक्लेअर केला कंपनी स्तरावर. ज्या नागवेलीचा जे बाजार आहे कधी कधी 100 रुपयावर पण येतो प्रति हजारचा, पण तो शेतकऱ्यांना फायदेशीर नसतो. आम्ही आमच्या कंपनी स्तरावर 400 रुपये प्रति हजार असा MSP पण याचा डिक्लेअर केला. त्या MSP मुळे शेतकऱ्यांचं प्रति एकरचं उत्पन्न 15 लाखावर जाणार आता.
0: म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा एक प्रकारे म्हणजे हुरूप येईल असं मला म्हणायचं आहे, त्यांना जर एक प्रकारे दिशा गवसली, कारण परंपरागत शेती करून फार काही फायदा नाही असा असा एक सूर बोलला जात होता. या ही चित्र नेमकं म्हणजे वेगळं आहे, आशादायक आहे असं म्हणायला हरकत नाही, नाही का?
1: नक्कीच, आदरणीय पंतप्रधान साहेबांनी जे लोकल इज व्होकल या विषयाला घेऊन जे उपक्रम कॅम्पेन चालू केलं त्या कॅम्पेनचा विचार करून आमच्या घरी जे पिकते त्याच्यावर आपण काय विशेष मूल्यवर्धन करू शकतो ह्यावर आम्हाला आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी मार्गदर्शन केलं. वारंवार त्यांचं मार्गदर्शन आम्हाला उपस्थितच असते. आम्ही तांबुलावर जाण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे मार्गदर्शनाचा, त्यांचा आमच्या पाठीवर त्या ताकदीनं हात पण आहे गडकरी साहेबांचा. वारंवार आम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांनीच आम्हाला या विषयावर कन्व्हर्ट केलं, नाहीतर आम्ही BioCNG जाणार होतो. पण आधी आपल्याजवळ काय आहे याला ओळखा, स्वतःला ओळखा आणि मूल्यवर्धन करा, हे त्यांचं वाक्य आहे आम्हाला जे त्यांनी मार्गदर्शनामध्ये सांगितलं. त्यामुळं आमच्या परिसरातील जे शिक्षित विद्यार्थी आहेत, जे नोकरीसाठी आत्ता पलायन करतात, मायग्रेशन करतात, या उपक्रमा

0: त्यामुळे ते एक शिक्षित विद्यार्थी आपली शेती करतील आणि वार्षिक उत्पन्न त्यांच्या नोकरीपेक्षा जास्त होईल आणि कमी क्षेत्रात होईल. हे यातला महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे आता येणाऱ्या नवीन पिढीला एक पारंपरिक शेती आणि पारंपरिक शेतीवर अतिशय विशेष मूल्यवर्धन करून उभी झालेली नाविन्यपूर्ण शेती या दोन्हीचा एक चांगला जोड करून एक चांगला आमची कंपनी या जोडाला जोडण्यासाठी एक चांगला ब्रिज असं एक काम करेल. त्यामुळे त्यांना उत्पन्नही चांगलं वाढेल आणि ते त्यांच्या घरी राहून आई वडिलांसोबत आई वडिलांची सेवा करतील आणि जिल्ह्याचंही उत्पन्न वाढवतील.
1: नागवेलीच्या संदर्भात आपण बोललात रामेश्वरजी, आणि सगळ्यात महत्त्वाचा सूर याच्यातून तुम्ही हा सांगितलेला आहे की जे नवोदित बेकारी आपण म्हणतो या गव्हर्नमेंटच्या नावाने आपण ओरडतो, पण ते तसं न होता की आपण शेतीतून जे उत्पन्न घेऊ शकू त्यामुळे युवकांना जो रोजगार मिळणार आहे किंवा त्यांच्या जे हाताशी पैसे येणार आहे काही उत्पन्न त्यांचं मर्यादा जे विशिष्ट आपण म्हणू की मासिक उत्पन्न किंवा वार्षिक उत्पन्न त्यांना मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये राहणीमानाचा दर्जाही उंचावणार आहे आणि त्यांच्या दैनंदिन गरजाही पूर्ण होतील नाही का.
0: मी एक या आपल्या संवादातून एक मी निरोप देऊ इच्छितो सर्व शेतकरी बांधवांना आणि नवयुवकांना जे आता सुशिक्षित बेरोजगार या नावाने कॉल करतात. आपण स्वतःला ओळखा आणि मूल्यवर्धन करा. आपला महाराष्ट्र आपला देश कृषीप्रधान आहे. आपलं गव्हर्नमेंट आपल्याला त्या धर्तीवर खूप साऱ्या योजना देत आहे. गव्हर्नमेंटला दुरून ओळखण्यापेक्षा तुम्ही जवळून लक्षात घ्या गव्हर्नमेंट आपल्यासाठी काय करते. आजचं असेल किंवा तत्कालीन गव्हर्नमेंट असेल, पण तत्कालीन गव्हर्नमेंटपेक्षा आजचं गव्हर्नमेंट दोन पावलं पुढे आहे हे का म्हणतो आम्ही, कारण आमच्यासारखे जर सर्वसाधारण शेतकरी या स्तरावर एखाद्या नाविन्यपूर्ण मूल्यवर्धन असेल किंवा काही पेटेंट्स असतील, आता विरूळ फार्मा प्रोड्युसर कंपनीचे जर स्वतःचे इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पेपर पब्लिश होणं हे शक्य असेल ज्यामध्ये कोणीही टेक्निकल नाही, सगळे शेतकरी आहेत आणि शेतीतूनच रुजलेले आहेत. विरूळ फार्मा प्रोड्युसर कंपनीमधून जर हळदीसारख्या उत्पादनाला काढणीपश्चात एक यंत्रणा जी एक महिन्याची आहे त्याला 24 तासावर आणण्यामध्ये यशस्वी होऊ शकत असतील तर हे गव्हर्नमेंटचं पाठबळ आहे एका अर्थाने. त्यामुळे गव्हर्नमेंट आपल्याला काय देते आणि आपण गव्हर्नमेंटजवळून दिलेलं कसं घेतो अडॉप्ट करतो याच्यावर अवलंबून आहे. हे दोघांमधली जी खळी आहे ही खळी दूर करून स्वतःला ओळखा आणि मूल्यवर्धन करा. सर्व शासकीय अधिकारी आपल्या सेवेसाठी बसलेले आहेत. आपण जर त्यांच्याजवळ एका रीतसर पद्धतीने विषय मांडणी केली तर निश्चित सांगतो तुम्ही निराश होणारच नाही. हे माझा एक सुंदर मेसेज आहे. तुम्ही याला कसं घेता सर्वजण हे तुमच्यावर अवलंबून आहे.
1: तर रामेश्वरजी, हा नागवेलीच्या संदर्भातला विषय झाला आणि युवकांना जो रोजगार मिळणार आहे त्यांच्या हाताशी जो पैसा येणार आहे किंवा त्यांनी एक थोडंसं परंपरागत शेतीला फाटा देऊन नाविन्यपूर्ण काहीतरी करावा हा विचार आपण बोललात. दुसरा विषय आपण आता उल्लेख केला हळदीचा, तर या हळदीच्या विषयी आपण आपल्या या भागामध्ये म्हणजे विडूळ परिसरामध्ये किंवा उमरखेड तालुक्यामध्ये हळदीचं मुबलक प्रमाणात पीक घेतलं जातं, आता या हळदीच्या बाबतीत काय नाविन्यपूर्ण विचार तुमच्या डोक्यात आहे.
0: नक्कीच सुंदर विषय आहे. आमची परंपरा हळदसुद्धा आहे जे मी आधी संवाद केला आपण त्या विषयावर चर्चा केली. हळदीला जवळजवळ 150 ते 200 वर्षाचा आमच्या गावाचा इतिहास, जिल्ह्यातली पहिली परंपरा विरूळमधून चालू होते. आम्ही हळदीला पॉलिश करण्याची प्रक्रिया हातानं घासण्यापासून आमच्या पूर्वजांनी केली होती. त्यामध्ये प्रक्रियेमध्ये मूल्यवर्धन झालं आणि आज ते ट्रॅक्टर माउंटेड पॉलिशर असतील किंवा ट्रॅक्टर माउंटेड बॉयलर्स असतील. आधी कढईनं शिजवायचो, आता बॉयलर्सवर विषय आला, पण यातून गाठ नाही सुटली. जे हळद हार्वेस्ट केल्यानंतर हळद काढणीपश्चात जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आजही कायम 25 दिवसाचीच राहिली. कधी 25 दिवस, कधी 22 दिवस, कधी 30 दिवसही होतो. निसर्गाचा जसा आपल्याला सपोर्ट राहील त्या पद ऊन चांगलं तपलं तर 22 दिवसातही होते, ऊन कमी असलं तर 25 दिवस लागतात, पावसाचं वातावरण असलं तर 30 दिवस लागतात. अशी स्थिती आहे आजही कायम. त्यामुळं शेतकरी एक हायजेनिक प्रोडक्ट, हायजेनिक मेंटेनन्सला प्रोडक्ट डेव्हलप करण्यामध्ये शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हानं होते. ते आव्हानं कशी दूर करता येतील, म्हणजे गव्हर्नमेंट एका बाजूला सांगते आपल्याला की मूल्यवर्धन करा आणि आपण काय करतो की शेतात उत्पादन घेतलं, उदाहरण हळद घेतली, पावडर केलं, एवढं मूल्यवर्धन समजतो. हे मूल्यवर्धन एवढ्यापुरतं मर्यादित नाही. मूल्यवर्धन याच्यातही इन्क्लूड आहे की आपण प्रक्रियेमध्ये काही बदल करू शकतो का. ह्या बदलाला आम्ही अनुसरून आम्ही मागच्या यालाही आम्ही जवळजवळ 4-5 वर्षाचा आमचा इतिहास आहे. आमची इंजिनिअरिंग टीम याच्यामध्ये मुंबईला बसते, त्यामध्ये आदरणीय त्यांचं नाव घेतलं पाहिजे आपण, आदरणीय विनीतजी शिरसाट, त्यांचा 50 वर्षाचा अनुभव आहे ड्राइंग करणे, फूड्स ड्राइंगमध्ये असा मोठा एक प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच CFTRI चीफ इंजिनियर वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हळदीच्या या प्रक्रियेला 25 दिवसावरून 24 तासावर कन्वर्ट केलं.

0: म्हणजे हळद एकदा आपण फ्रेश टाकली ऍज पर लुक लाईक शुगर फॅक्टरी, ऊस टाका आणि साखर घ्या. इथं आम्ही असंच कन्वर्ट केलंय, तुम्ही ओली हळद टाका आणि पावडर घ्या 24 तासामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांना जे नॅचरल डिझास्टरचे इश्यू येतात इथून सुरक्षा मिळाली. तसेच एका बॉइलिंग पॅरामीटर्सवर आपण हळद शिजवू शकलो, एका बॉइलिंग पॅरामीटर्सवर आपण हळद वाळवू शकलो आणि एका पावडरच्या पॅरामीटर्सवर आपण ज्यामध्ये काही ब्लॅक स्पॉट नाही येणार, हळद पावडर करताना जळणार नाही, ओव्हर हीट होणार नाही, असे एक सुसज्ज असलेले इन्स्ट्रुमेंट आम्ही डेव्हलप केले आणि त्या माध्यमातून आपला स्वतःचा यवतमाळ जिल्ह्याचा ब्रँड आम्ही डेव्हलप करतोय आता, ज्यामध्ये माझी मार्केटिंग टीम मोठी आहे. आम्ही मोठा असोसिएट तयार झालोय ज्यामध्ये एक 90 जणांची मार्केटिंग टीम आहे. आमची फायनान्स टीम वेगळी आहे, जी आता आमच्यासोबत त्यांनी गुंतवणूक आणली, मोठी गुंतवणूक 21.5 करोड रुपये गुंतवणूक आणली. त्यामुळं आमच्या याच्यामध्ये जे आम्ही शेतकऱ्यांचा जे काढणीपश्चातला जे उपक्रम होता मोठा लेंदी तो कमी केला, कमी करून त्याला एक उत्कृष्ट उत्पादन तयार केलं. त्या उत्कृष्ट उत्पादनाच्या माध्यमातून आम्ही वेगळे वेगळे व्हेरियंट्स बनवतोय, जसं लग्नासाठी एक स्पेशल व्हेरियंट, हळदीच्या खाण्यासाठी एक स्पेशल व्हेरियंट, मेडिसिनसाठी स्पेशल व्हेरियंट. यामध्ये आमच्या टीमचा एक प्रयत्नही चालू आहे की आम्हाला अमेरिकन फूडचे परमिशन्स मिळतील, आमचा असा एक प्रयत्नही चालू आहे जेणेकरून आम्ही जगभरात कुठेही हळद आमची प्रमोट करण्यासाठी आम्हाला आव्हानं आले नाही पाहिजे, मग ते कुठलाही संघ असो. आजच्या तारखेमध्ये जसं आम्ही हळद एक्सपोर्टही करतो तर शेतकऱ्यांना त्याचाही लाभ मिळतो थोडा बहुत, पण ज्या स्तरावर मिळायला पाहिजे तो मिळत नाही. पण आमचा प्राथमिक मोटो होता की शेतकऱ्यांची काढणीपश्चाती प्रक्रिया कमी करणे, ती कमी करण्यामध्ये आम्हाला यश आलंय. त्यामध्ये जिल्हा आदरणीय जिल्हा उद्योग केंद्राचे तत्कालीन जनरल मॅनेजर निलेशजी निकम, आपण त्यांचंही नाव घेतलं पाहिजे कारण त्यांचा याच्यामध्ये खूप मोठा मार्गदर्शनाचा वाटा आहे. त्यांनी खूप प्रवास केला इथं, त्या प्रवासाअंती या आम्ही प्रकल्पाला या स्तरावर आणण्यासाठी आम्ही मजबूत राहिलो. आलेले प्रत्येक विद्यमान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोषजी डाबरे साहेब तेही नागविली आणि हळद या विषयावर खूप मोठ्या प्रामुख्यानं आमच्या पाठीला उभे आहेत. आत्ता आलेले सध्या आलेले तत्काळ म्हणजे विद्यमान कलेक्टर साहेब विकासजी मीना त्यांनीही आम्हाला सूचना दिल्यात की आपण या विषयावर चर्चा करू, संवाद करू आणि याला आणखीन प्रामुख्यानं कसं मोठं करता येईल त्याच्यावर आपण काम करू. याच्यासोबत सोबत असे खूप अधिकारी आहेत, जसे मसाले महामंडळ भारत आदरणीय ममताजी रुपोली सहाय्यक संचालक आहेत, त्यांचे पण इथं खूप जास्त प्रवास झाले येडगेसाहेबांच्या कार्यकाळामध्ये. म्हणजे हे शोकांतिका होती की मसाले महामंडळाला यवतमाळ जिल्ह्यात हळद पिकते हेच माहीत नव्हतं, ही मोठी शोकांतिका होती. पण आमच्या प्रयत्न असतील, त्यांचा खूप मोठा इंटरेस्ट असेल, पण त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी याच्या आधी एक सीडी आहे, आदरणीय डॉक्टर शिशैल्य कुलोली जे आता राजस्थान स्पाइस बोर्डाचे संचालक आहेत, त्यांनी आपल्याला या विषयामध्ये मसाले महामंडळाला कनेक्ट होण्यामध्ये मदत केली, नागवेलीमध्ये रिसर्च करण्यामध्ये मदत केली, त्यांचा खूप मोठा इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. त्यासोबत सोबत मध्य प्रदेश स्पाइस बोर्डाचे डायरेक्टर आहेत आदरणीय भारत सर, त्यांचा पण याच्यामध्ये खरंच सिंहाचा वाटा आहे. आपल्या हळदीला मोठ्या स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देणं किंवा मोठ्या कंपन्यांना असोसिएट करून देणं ते सुद्धा प्रयत्न करतात. त्यांनी कालच्याच आटपलेल्या बैठकीमध्ये हे विषय मी सलग का बोलतोय की का हे विषय परत हे प्रश्न कदाचित येईल न येईल त्यामुळं सलग बोलतोय. काल आत्ता एक्सपोर्ट इम्पोर्टची बैठक झाली होती बायर सेलर मीट नागपूरला, जे मसाले महामंडळ भारतने आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये आत्ताच विद्यमान पंतप्रधान साहेबांनी आपल्याला हळद बोर्ड तयार करून दिलं. हळद बोर्डाचे अध्यक्ष आदरणीय रेड्डी साहेब तथा त्याच्या सचिव आदरणीय भवानी श्री IAS जे हैदराबादला बसतात त्यांना हा उपक्रम मसाले महामंडळाच्या या तिन्ही संचालकांनी सांगितलं की बिरूळ फार्मा प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांच्या हितामध्ये कसं काम करते, शेतकऱ्यांचं मूल्यवर्धन व्हावं किंवा शेतकऱ्यांना उत्पन्न वाढावं, त्यांना तो विषय खूप आवडला. त्यांनी सुद्धा बैठकीला आमंत्रण दिलं की पायाभूत सुविधेअंतर्गत आम्हीही काही नाविन्यपूर्णमध्ये तुम्हाला मदत करू शकतो, तुम्ही या बैठकीला या विषयाला घेऊन आपण संवाद करू. म्हणजे मी एकंदरीत शासकीय अधिकारी सर्वच आणि बरेचसे जे काही नेते मंडळी आहेत आपले विद्यमान आहेत त्यांचे आणि तत्कालीनचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी वारंवार सहकार्यच केलं.
1: एक जाता जाता मी एक शेवटचा प्रश्न रामेश्वरजी हा विचारू इच्छिते की इथे जेव्हा फार्मर प्रोड्युसर कंपनी चालवायची म्हणजे शेवटी पुन्हा सहकारितेचा प्रश्न आला आणि हे एक चांगलं मला तर नेहमी असं वाटतं की एखाद्या प्रांताचा एखाद्या विभागाचा विकास करायचा असेल तर आपण जसं जर पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण घेतोय तर तिथं सहकाऱ्यांनी उद्धार झालेला आहे, याबाबत काहीतरी बोला ना.
0: नक्कीच, तुम्ही सुंदर प्रश्न उभा केला. विरूळ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही 100% पब्लिक कंपनी आहे. या कंपनीमध्ये जे काही निर्णय होतात

0: सामूहिक चर्चा करून निर्णय घेतल्या जातात. या कंपनीचा उद्देशच आहे, जसं तुम्ही आत्ता विषय प्रश्न उभा केला की सहकार आणि सोबत सहकाराने उद्धार, पश्चिम महाराष्ट्राचा जो मी विषय उचलला, आम्ही विदर्भामध्ये या विषयाला अनुसरून विडुळ फार्मा प्रोड्युसर कंपनी उभी केली आणि आमचे या विषयावर नाविन्यपूर्ण उपक्रम खूप सारे आहेत. कदाचित विदर्भातली पहिली वायनरी विडुळ फार्मा प्रोड्युसर कंपनीचीच असेल. त्यावर आमचे सतत बैठका चालू आहेत. आदरणीय विद्यमान तत्कालीन कलेक्टरांनी त्या विषयावर मार्गदर्शन केलं होतं. आदरणीय शेंडे साहेबांनी, जे एक्साईज डिपार्टमेंटचे आता मुख्याधिकारी आहे जिल्ह्याचे आपल्या, त्यांनीसुद्धा प्रामुख्याने पुढाकार घेऊन मार्गदर्शन केलं. त्यामुळे आपल्या या विडुळ फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून नक्कीच मी हे विश्वास देतो की शेतकऱ्यांचा उद्धारच होईल.
1: तर रामेश्वरजी बिच्चेवार सर, आपण फार सुंदर असा उपक्रम हाती घेतलेला आहे. सर्वप्रथम तर सगळ्यांना एकत्र आणणे आणि एक आपण असं म्हणू की यशस्वीतेची दिंडी त्यांच्या खांद्यावर देणे, हा जो विचार आहे हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. किंवा आपण सगळेजण एक म्हणजे पाच बोटं जर एकत्र आली तर एक मूठ बनते आणि त्या मुठीची शक्ती जास्त असते केव्हाही. तर आपण जी विडुळ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत नागवेली आणि हळद या दोन्ही पिकांवर लक्ष केंद्रित करून त्यासाठी युवकांना त्यातून रोजगार कसा मिळेल, शेतकऱ्यांना एक पैसा म्हणजे नगदी पीक म्हणून कसं त्याचा वापर करता येईल, या दृष्टीनं जी वाट आपण चालत आहे त्यासाठी आम्ही नक्की शुभेच्छा देतो. आणि आपण बोललात, मी आकाशवाणीच्या वतीने आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण विडुळ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे चेअरमन विडुळ तालुका उमरखेड येथील रामेश्वर रामचंद्रजी बिजेवार यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहेत. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मृणालिनी दहीकरला अनुमती द्या. नमस्कार.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: अंबा एग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
2: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
1: सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
2: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
1: किंमत कमी उत्पन्न नामी.
2: संपर्क 950-377-47-97.
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थितंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%.

0: सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली. ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. इंधनाच्या वाढलेल्या किमती इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
2: पॉलीमर नोट की जहाँ तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहाँ पे भी किसी जितनी भी जगह पे ATMs में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहाँ पे हम करेंसी त्वरित गति से वहाँ पे पहुँचाएंगे.
0: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 जानेवारी ते मार्चपर्यंत GDP 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 वार्षिक GDP 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता तर 2025-26 वास्तविक GDP 3,23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन व्यापार हॉटेल वाहतूक दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक GDP 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं सुधारणांच्या यशाचं तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथे झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयते

ची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एड न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्त्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असं ही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि MR अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरुण ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 राहील. अंदमान बेटांपासून 15 अंतरावर श्री विजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या GR म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आत्तापर्यंत संबाधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव आणि 18 मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.